सुप्रभात श्रोतेहो नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचे हे सातारा केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 1 आषाढ शके 1948 अर्थात दिनांक 22 जून 2026. श्रोतेहो सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या प्रसारणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रसारणाची सुरुवात करूया मंगलवाद्यांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांचं सनेवदन आपण ऐकलं. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेह सकाळचे 6 वाजतायत. हिंदीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: बोर्ड के अनुसार 87% से अधिक आवेदनों के परिणाम घोषित किए जा चुके हैं, जबकि शेष परिणाम जल्द ही जारी किए जाएंगे। तमिलनाडु के पेरियापालियम स्थित सी फूड निर्यात कंपनी में अमोनिया गैस रिसाव के कारण 7 लोगों की मौत हो गई और 70 से अधिक श्रमिक प्रभावित हुए हैं। उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने घटना पर दुख व्यक्त किया है। मुख्यमंत्री सी जोसेफ विजय ने घटना की उच्च स्तरीय जांच के आदेश दिए हैं। महिला T20 क्रिकेट विश्व कप में दक्षिण अफ्रीका ने भारत को 6 विकेट से हरा दिया। मैनचेस्टर में ग्रुप ए मुकाबले में भारत के 159 रन के लक्ष्य का पीछा करते हुए दक्षिण अफ्रीका ने 5 गेंद शेष रहते 4 विकेट पर 161 रन बना लिए। दक्षिण अफ्रीका की मारिजान केप ने नाबाद 81 रन की शानदार पारी खेली और उन्हें प्लेयर ऑफ द मैच चुना गया। फीफा फुटबॉल विश्व कप में ग्रुप जी के मुकाबले में ईरान और बेल्जियम के बीच मैच बिना किसी गोल के ड्रॉ रहा। वहीं ग्रुप एच में स्पेन ने सऊदी अरब को 4-0 से हराकर अगले दौर में जगह बनाई। आज ग्रुप एच में उरुग्वे और केप वर्डे के बीच मुकाबला 2-2 गोल से बराबर रहा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: श्रोते आपल्या प्रसन्न सकाळी आपल्या सोबत आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz। 6:05 झाले। ऐकूया चिंतन, लेखन संजीवनी तोफखाने यांचं।
2: सोली व सुख। विज्ञानाने आजवर अनेक शोध लावले, पण माणसाच्या मेंदूची जडणघडण, त्यातील अनाकलनीय सूक्ष्म घडामोडी याचा म्हणावा तसा आणि तेवढा अभ्यास झाला आहे असे वाटत नाही। माणसाच्या मेंदूमध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेले आढळते। बुद्धीची आणि कल्पनेची पातळी फारच श्रेष्ठ प्रतीची अनुभवास येते। माणसाच्या मनाचा कल्पनातीत विकास करता येतो। स्वतःमध्ये व विश्वामध्ये अंतर्यामीपणे खेळणारे सच्चिदानंद स्वरूप प्रत्यक्ष अनुभवण्याचे विलक्षण सामर्थ्य माणसामध्ये आहे आणि हे मानवी जीवनातील सर्वोच्च ध्येय आहे। इतर कोणत्याही योनीतील प्राण्यामध्ये हे सामर्थ्य नाही। म्हणूनच समर्थ नरदेहाचे महत्व सांगताना म्हणतात, नरदेह हा स्वाधेन सहसा नव्हे पराधेन, परंतु हा परोपकारी जिजवून कीर्ती रूपे उरावावा। माणसाचा देह स्वतंत्र आहे, सहसा तो पराधीन होत नाही, पण नश्वर आहे हे मात्र नक्की। कारण जेव्हा जीव जन्माला येतो तेव्हाच तो कधी ना कधी जाणार हे ठरलेलेच असते। परंतु जर तो परोपकारासाठी इतरांसाठी झिजवला, समाजाच्या उपयोगी पडला, तर कीर्ती रूपाने अमर होतो। स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास हा सुविचार आपण जाणतो, पण तो जीवनात उतरवणे तितकेच महत्वाचे आहे। पण माणूस स्वतःमध्ये इतका गुंतलेला असतो की त्याला इतरांचा विचार करायला वेळच मिळत नाही आणि त्याचे हे गुंतणे शुकनलिका न्यायासारखे आहे। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जैशी ते शुकाचे नि अंग भारे, नळिका भोविन्नली एरी मोहरे, तेणे उडावे परी न पुरे मनशंका। पोपटाला धरण्यासाठी पारध्याने झाडाला टांगलेली नळी त्याच्या भाराने उलटी झाली। पोपटाने सहजच उडून जावे तर नाही, उलट आपण पडतो की काय या शंकेने तो नळी घट्ट पकडून ठेवतो आणि बंधनात पडतो। माणसाचे तसेच आहे, ज्या संसारापासून मुक्त व्हावे त्याच संसारात तो मोहाच्या नळीला घट्ट पकडून अडकतो। पण विवेकी पुरुष हे बरोबर जाणतात। कल्याण स्वामी विवेकी होते आणि त्यात समर्थांसारखे सद्गुरू लाभल्याने त्यांना आत्मसाक्षात्कार झाला। देही असून विदेही अवस्था प्राप्त झाली या अवस्थेचे वर्णन ते पुढील ओवीत करतात। ते म्हणतात, पंचमहाभूतांचे खवले, तयांचे ठावची पुसले, अपरिमित आनंदले, निमग्न झाले सुखात। माशाला खवले असतात ते प्रत्यक्ष त्वचेपासून बाहेर आलेले असतात। त्याप्रमाणे आत्मस्वरूप ब्रह्मचैतन्याचा व देहाचा संबंध असतो। खवले जसे त्वचेबाहेर असतात तसा देह आत्मस्वरूपाला उपाधिरूप असतो। ती उपाधी बाधित झाली म्हणजे आत्मज्ञान झाल्यावर त्या उपाधीपासून योगी मुक्त झाला। विषय सुख हे परिमित मर्यादित असते, तात्कालिक असते, तर आत्मसुख हे अपरिमित अमर्याद आणि कायमस्वरूपी असते।

0: असीम आनंदात कल्याण स्वामी निमग्न झाले. म्हणून माणसाने खरा आनंद कशात आहे ते जाणले पाहिजे. अगदी आपल्या व्यावहारिक विश्वात देखील हाच अनुभव येतो. पूर्वी आजच्या इतके विज्ञान प्रगत नव्हते. माणसांमध्ये आपुलकी होती, प्रेम होते, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याची कला माणसाला अवगत होती. आजच्या एवढी गॅझेट्स नव्हती, पण उपलब्ध साधनांमध्ये समाधान मानण्याची सवय होती, हातोटी होती. आज हातातील छोट्याशा मोबाईलमध्ये अवघे जग सामावले आहे असे वाटते. जग जवळ आले आहे, पण माणसे आणि माणुसकी दुरावली आहे. भ्रमणध्वनीने केव्हाही कोणाशीही संभाषण करता येते, पण घरातील माणसांमधील संवाद हरवले आहेत. निसर्गाशी आपले नाते संपले आहे. निसर्ग सौंदर्य पाहायला म्हणून सहलीला जायचे, पण तिथेही आनंद शोधायला अपेयपान करणारी मंडळीच जास्त दिसतात. माणूस निसर्गाला ओरबाडत चालला आहे. त्याचा हव्यास त्याला विनाशाकडे घेऊन जात आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही. आमच्या त्रिकालदर्शी संतांनी वेळोवेळी माणसाला सावध करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, पण आज त्या उपदेशाकडे केवळ धार्मिक गोष्टी समजून दुर्लक्ष केले जात आहे. तुकाराम महाराजांनी व्यक्त केलेले विचार आज अंमलात आणण्याची गरज आहे. ते म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आम्ही जंगलतोड केली, वनचर शहरात येऊ लागले आणि आम्ही त्यांच्याशी शत्रुत्व आरंभले. या सगळ्याचा गांभीर्याने विचार करून आचरण संस्कारित केले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.
1: आपण ऐकत होतात चिंतन. लेखन होतं संजीवनी तोफखाने यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:30 झाले. भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकूया प्रभात वंदना. कार्यक्रमाची सुरुवात करूया अर्धनारी नटेश्वर स्तोत्रानं, स्वर मधुरा दातार यांचा.

0: कंठेश्वर शंभो हर हर महादेव।
1: भूपाळी आपण ऐकलीत महेंद्र कपूर यांच्या स्वरात, रचना होती जगदीश केबुडकर यांची। कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग ऐकूया।

भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग.

0: कार्यक्रमात शेवटी देशभक्तीपर रचना आपण ऐकत होतात समूहस्वरात. याबरोबरच भक्तीसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी. रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आपण कित्येक भाग आपल्या शेतकरी बंधूंना सांगतोय की हे वातावरण बदलते आणि त्या वातावरणानुसार आपल्याला बदलणं गरजेचं आहे आणि मला वाटतं दिवसेंदिवस हे वातावरण बदलतच राहणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यानुसार शेतकरी बंधूंनी नियोजन करणं गरजेचं आहे. या बदलत्या वातावरणानुसार शेतकरी घाबरून न जाता चांगलं खरीपाला सामोरं जावं म्हणून शेतकऱ्यांना काय आवाहन कराल आणि कृषी विभागाच्या अंतर्गत आपण काय काय उपाययोजना राबवतो या अंतर्गत?
3: शेतकरी बंधूंना ह्या बदलत्या वातावरणामध्ये भयभीत न होता किंवा त्याच्यावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागातून आपण शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती आपण करतोय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे शेतीमध्ये ज्या काही बाबी आहेत त्याच्यामध्ये मग हुमणी नियंत्रण असेल, त्याच्यानंतर रुंद सरीवरंभा प्रसार करणे, त्याच्यामध्ये BBF मेथड आहे, बदलत्या किंवा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे शेतकऱ्यांना उत्पादन देऊ शकतात अशा पद्धतीने आपण शिवार फेरीच्या माध्यमातून जवळपास आपण 12 ते 13 घटक घेतलेले आहेत की त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ह्या बदलत्या परिस्थितीवर मात करून आपण ते पीक उत्पादकता सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे सगळं तंत्रज्ञान सातारा जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हा कृषी अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. शिवार फेरी हा अतिशय चांगला आणि परिणामकारक ठरलेला भाग आहे, कारण आम्ही नुसतंच त्यांच्यापर्यंत जातो असं नाही तर त्यासाठी काही ऍप विकसित केलेले आहेत, त्याच्यामध्ये त्याच्यावर नोंदी केलेल्या आहेत. म्हणजे आज सुद्धा जिल्हा स्तरावरून जर काही गोष्टींची माहिती घ्यायची झाली तर तिथं सुद्धा ग्रामीण लेवलला सहाय्य कृषी अधिकाऱ्यांनी कुठल्या मोहिमा कुठल्या विषयाचा कोणत्या ठिकाणी घेतल्या ते सुद्धा एका वेळेला ऑन द स्पॉट त्याच्यामध्ये संकलन करून माहिती मिळत आहे. हेतू असा आहे की वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बदलत्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी आपण कोणत्या प्रकारचं सहकार्य करू शकतो. मग तंत्रज्ञानाचं सहकार्य असेल, बियाण्याची उपलब्धता असेल तर आम्ही महाDBT पोर्टलवर शेतकऱ्यांना त्याची नोंदणी करायला सांगतोय. अजून शेतीशाळा आहेत, ह्या शेतीशाळा अतिशय प्रभावी माध्यम ठरलेल्या आहेत तर त्या पण आपण ह्या शिवार फेरीच्या माध्यमातून शेतीशाळेचं आयोजन आपण करत आहे. पीक पद्धती कुठली अवलंबली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची आंतरपिकं घेतली पाहिजेत ह्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपण

0: शेतकऱ्यांना ह्या शिवार फेरीच्या माध्यमातून आपण जाणीव जागृती करतोय. अल निनोचा जो विषय आपला सगळ्या ह्या विषयाशी केंद्रित आहे, त्याच्यामुळे त्याचा नक्की तुमच्यावर काय परिणाम होईल का? तुम्ही त्याचं प्रिकॉशन किंवा त्याची पूर्वतयारी काय करू शकणार? कारण वेळ गेल्यावर शेतीमध्ये काही गोष्टी करून उपयोग नाही. काय असेल ते वेळेत केलं पाहिजे. ह्या सगळं शेतीच्या उत्पादनाशी रिलेटेड लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत महत्वाच्या, त्या सगळ्या आपण शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोहोचवतोय. आणि तशा पद्धतीनं स्थानिक लेवलला किंवा ग्रामीण लेवलला आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर कामकाज चालू आहे. मला निश्चितच खात्री आहे की ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा सुधारित तंत्रज्ञानाचा शेतकरी अवलंब करतील. कृषी विभागाच्या सहकार्याने निश्चितच त्याच्यावर मात करून उत्पादन आपण वाढवू शकतो. शेतकरी बंधून जो आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ज्या काही बाबी आपण शेतकऱ्यांसाठी वापरतोय, त्याच्यामध्ये महाविस्तार AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हा जो प्रकार आहे तो शेतकऱ्यांना हे ॲपच्या माध्यमातून वापरता येणार आहे. खूप तंत्रज्ञान त्याच्या अगदी हातामध्ये येणार आहे. बऱ्याचदा काय होतं, शेतपिकामध्ये जी काही परिस्थिती निर्माण होती त्याच्यावर मात कशी करायची ह्यासाठी त्याला मार्गदर्शन मिळायला मर्यादा पडतात किंवा वेळेत न मिळाल्यामुळं पिकाचं नुकसान होतं. तर ते जर टाळायचं असेल तर ह्या ॲपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पिकाचे SOP दिलेले आहेत, म्हणजे कुठल्या पिकासाठी कुठली मेथड अवलंबणं गरजेचं आहे, त्याच्यावर कुठले कीड रोग येतात, त्यासाठी कुठली औषधं वापरणं गरजेचं आहे किंवा प्रिव्हेंटिव्ह कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे, किंवा एवढं करून सुद्धा जर शेतकऱ्यांना काही कीड रोगाची ओळख जर झाली नाही तर त्याचे फोटोग्राफ्स काढून जर आपण त्याला प्रोसेसमध्ये पाठवलं तर त्याचा विदिन मिनिटांमध्ये त्यांना कुठली कीड आहे, कुठला रोग आहे, त्याच्यावर मेजर प्रिव्हेंटिव्ह कुठले द्यायचे हे सुद्धा त्याला त्याच्या हातामध्ये त्या ॲपच्या माध्यमातून येतं. इतकं खूप चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी जे लेखन्वे आहेत ॲग्रिकल्चरमध्ये उत्पादन घेण्यासाठी त्याला सारखं दुसऱ्यावर जे अवलंबत्व राहावं लागतं त्याचं पूर्णपणे अवलंबत्व कमी होऊन ह्या महाविस्तार ॲपचा त्यांनी जास्तीत जास्त अवलंब करावा. खूप चांगले चांगले व्हिडिओज आहेत, प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा आहेत की जे बघून त्यांना पण निश्चितच शेतीमध्ये प्रेरणादायी ठरतील. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी महाविस्तार AI ॲपचा सर्व शेतकरी बंधूंनी वापर करून त्याप्रमाणे शेती करावी.
1: अगदीच खरं आहे, मला वाटतं त्या पद्धतीनं शेती करतील अशी आपण आशा करूया. तुम्ही ही जी माहिती दिली त्याबद्दल सर्व शेतकरी वर्गाच्या वतीनं मी आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. मी सुद्धा माझ्या वतीनं सर्व शेतकरी बंधूंना खरीपासाठीच्या शुभेच्छा देतो. नमस्कार.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी प्रेमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आपण ऐकलात कृषीवाणी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची थोडक्यात माहिती. कार्यक्रमांची रूपरेषा सकाळी 6:50 परिसर या सदरात ऐकूया. परिसंस्था साताऱ्याची, लेखन सुनील भोईटे यांचं. 6:55 दिनविशेष संकलन केले सचिन प्रभुणे यांनी. 7:00 आजचा सुविचार, 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर आणि 7:45 बाळ एम जोगळेकर. 7:50 सुगम संगीत. 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून. 8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आणि 8:25 वेदांत हॉस्पिटल. 8:30 मराठीमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊया सकाळी 8:40. 9:00 हिंदी चित्रपट संगीत. 9:30 मिष्ट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम आध्या ब्रेस्ट केअर सेंटर. 10:05 ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल. 10:10 डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक. 10:20 पुन्हा गाडगिळ अँड सन्स हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 10:30 सुगम संगीत. 11:00 ऐकूया नाट्य संगीताचा कार्यक्रम. 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह गाण्यांचा कार्यक्रम. सूत्रनिवेदन मानसी मोघे.

यांचं। दुपारी 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 1 वाजल्यापासून ऐकूया विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम। दरम्यान 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, 3 वाजता प्रादेशिक बातम्या, सायंकाळी 5 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्तविशेष। 7:30 आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर, यामध्ये आत्मनिर्भर शेतकरी अजित यादव, मुक्काम पोस्ट बी

0: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
1: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
0: खरंच?
1: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
0: आणि पारंपरिक कोर्सेस?
1: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
2: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कोवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
3: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
4: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
5: ऍट 64 अवेन्यू, 1BHK, 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
4: बुकिंग सुरू.
6: शिक्षणाचे नवे शिखर DG कॉलेज सातारा, इथेच पूर्ण होतील आपल्या साऱ्या आशा.
7: रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, BCom, MCom आणि BCA यासारखे कोर्सेस, हायटेक IT लॅब्स आणि डिजिटल लायब्ररी, त्याचबरोबर नामांकित कंपन्यांमध्ये 100% प्लेसमेंटची सोय देखील. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
6: धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, उज्ज्वल भविष्याची उज्ज्वल सुरुवात.
8: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
9: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
10: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
9: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
10: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
11: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, JK, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
12: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
13: अडचणीच्या वेळेचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
14: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
13: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
14: तेव्हा करा संपर्क, व्हा निश्चिंत.
13: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळेचे सच्चे तारणहार.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, साताऱ्याची परिसंस्था आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये आढळणाऱ्या जलचराणी एकूणच मत्स्यसंपदेची. यामध्ये मुख्यत्वे करून सातारा जिल्ह्यामध्ये उगम पावणारी मुख्य नदी कृष्णा आणि तिच्या उपनद्या उर्मुडी, वेण्णा, कोयना या नद्या जलचरांनी अत्यंत संपन्न असून वेगवेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण मत्स्यसमूहांचा या ठिकाणी अधिवास आणि आढळ आपल्याला दिसून येतो. स्थानिक भाषेमध्ये ज्याला खडशी म्हटलं जातं, अर्थात ह्या सदर माशास एक फ्रेश वॉटर शार्क म्हणजे गोड्या पाण्यातील शार्क अशी ज्याची ओळख आहे तो खडशी, त्याचबरोबरीनं या खडशीच्याच कोळातील टोर खुद्री अर्थात स्थानिक भाषेमध्ये ज्याला खगरा म्हटलं जातं अशा एका मासेमारीच्या क्रीडा प्रकारामध्ये वापरात येणाऱ्या माशाचा देखील आढळ आपल्याला या प्रदेशामध्ये दिसून येतो. कृष्णा नदीच्याच चिंचणेर वंदनच्या अलीकडील बाजूस असणाऱ्या तासगाव या ठिकाणी असणाऱ्या काही डोहांमध्ये आपल्याला नकटा नावाच्या एका माशाचा आढळ दिसून येतो, जो की मासा हा एंडेमिक किंवा स्थानिक प्रदेशानिष्ठ मानला जातो. याच्या बरोबरीनच या भागामध्ये वेगवेगळ्या जे खडशीच्या प्रजाती मळ्या, हमना, बलंगी, मुरी आणि सद्यस्थितीमध्ये सातारा जिल्ह्याच्या जवळपास बहुतांश लोकांना जिभेला पाणी सुटणाऱ्या अशा एका अनोख्या आंबळी जातीच्या माशाचा देखील आपल्याला या प्रदेशामध्ये किंवा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आढळ दिसून येतो. या नद्यांच्या आधारानेच सातारा जिल्ह्यामध्ये नद्यांमध्ये आणि त्याबरोबरीनेच बाजूच्या प्रदेशामध्ये मत्स्यशेतीचा प्रचार आणि प्रसार झालेला दिसून येतो. या मत्स्यशेतीमध्ये तयार होणारे जे काही मासे आहेत आणि त्याचबरोबरीनं सातारा जिल्ह्याच्या नद्यांमधील जे काही मिळणारे मासेमारीसाठी उपलब्ध असणारे किंवा मासेमारीमधून मिळणारे जे मासे आहेत त्या माशांच्या आहारामध्ये समावेश असल्यामुळे प्रथिनयुक्त अन्नाचा चांगला पुरवठा होतो. ज्याप्रमाणे या प्रदेशामध्ये आपल्याला भरपूर मासे किंवा वेगवेगळ्या प्रजातीचे मासे आढळून येतात, तर ह्या सर्व प्रजाती ह्या आपल्याला पावसाळ्यामध्ये नदीच्या उगमाकडील प्रदेशामध्ये प्रजननासाठी आलेल्या दिसून येतात, ज्याला की स्थानिक भाषेमध्ये चढ लागणं असं म्हटलं जातं. तर मित्र हो, चढ लागणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया जी की माशांच्या प्रजननासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि ती या आपल्या ह्या नद्यांच्या उगमाच्या प्रदेशामध्ये तुम्हाला पावसाळ्याच्या सुरुवातीला ते पावसाळ्याच्या मध्यापर्यंत दिसून येईल. माझी या निमित्तानं विनंती आहे की शक्यतो ह्या चढ लागण्याच्या प्रक्रियेमध्ये जे काही मासे या भागामध्ये येतील तर त्यांची मासेमारी करू नये, कारण ज्या वेळेला ह्या मासे त्यांची अंडी पिल्लं या भागामध्ये सोडतील आणि त्यानंतर ती उर्वरित वर्षभराच्या हंगामामध्ये मोठी होऊन आपल्यालाच नंतर मासेमारीद्वारे खाण्यासाठी उपलब्ध होतील, परंतु या दरम्यान जर त्यांची मासेमारी जरी झाली तर मात्र आपल्याला कदाचित मत्स्य दुष्काळ आत्ता नव्हे तर भविष्यकाळात कदाचित त्याला सामोरं जावं लागू शकतं.
1: परिसर या सदरात आपण ऐकत होतात साताऱ्याची परिसंस्था. लेखन होतं सुनील भोईटे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

सकाळचे 6:50 झाले. आता ऐकूया परिसर या सदरात परिसंस्था साताऱ्याची, लेखन सुनील भोईटे यांचं.

0: सकाळचे 6:55 होत आहेत. ऐकूया दिनविशेष संकलन सचिन प्रभुणे यांचं.
1: श्रोत्या नमस्कार. आज आहे 22 जून. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांचा जन्म 22 जून 1896. बाबूरावांनी चित्रमहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये प्रवेश करत सैरंध्री या पहिल्या मुकपटात विष्णूची लहानशी भूमिका करून अभिनयाचा श्रीगणेशा केला.

45 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बाबूरावांच्या नावावर 7 मूकपट, 49 मराठी आणि 21 हिंदी चित्रपट तसंच 5 नाटकं आहेत. बाबूरावांनी चित्र आणि चरित्र हे आत्मचरित्र आणि मनशांतीची कबूतरे अशी 2 पुस्तकं लिहिली. त्यांच्या चित्र आणि चरित्र या आत्मकथनात त्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीचा इतिहास सांगितला आहे. महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत, तत्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विष्णू भिकाजी तथा वी भी कोलते यांचा जन्म 22 जून 1908. मान्यवर मराठी ग्रंथकार आणि महानुभाव साहित्याचे साक्षेपी संशोधक आणि संपादक असणारे कोलते यांनी कवी म्हणून साहित्य क्षेत्रात पदार्पण केलं. लव्हाळी हा त्यांचा काव्यसंग्रह, तथापि त्यांचा खरा पिंड संशोधकाचा असून महानुभावीय साहित्य हे त्यांच्या संशोधनाचं खास क्षेत्र होय. शिलालेख ताम्रपटाच्या वाचनातही त्यांना गती होती. विदर्भ साहित्य संमेलनाच्या गोंदिया इथल्या अधिवेशनाचे आणि महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या भोपाळ इथल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. भारतीय इंग्लिश इतिहासकार आणि शैक्षणिक अभ्यासक एन्थोनी लो यांचा जन्म 22 जून 1927. आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेले चित्रपट आणि रंगमंच कलाकार अमरीश पुरी यांचा जन्म 22 जून 1932. प्लासीची लढाई सुरू झाली 22 जून 1757 रोजी. पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकाऱ्याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केलं 22 जून 1897 रोजी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन इथं स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली 22 जून 1941 रोजी. महाराष्ट्र सरकारचं महिलांविषयक धोरण जाहीर झालं 22 जून 1994 रोजी. त्याद्वारे सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यात महिलांना 30% आरक्षण जाहीर करण्यात आलं. चित्रपट अभिनेते विष्णूपंत जोग यांचं निधन झालं 22 जून 1993 रोजी. भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता रामानारायणन यांचं निधन झालं 22 जून 2014 रोजी. भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रवर्तकांपैकी एक दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता एल व्ही प्रसाद यांचं निधन झालं 22 जून 1994 रोजी. चित्रपट क्षेत्रातल्या योगदानासाठीचा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.

0: हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेष मध्ये. नमस्कार.
1: आपण ऐकत होतात दिनविशेष. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ अँड जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
1: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
2: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
1: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: आजचा सुविचार आहे, अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा प्रयत्नांची पराकाष्ठा करा, यश नक्की मिळेल. आजचा सुविचार पुन्हा एकदा, अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा प्रयत्नांची पराकाष्ठा करा, यश नक्की मिळेल.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ अँड जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
1: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

0: 17 मंजिली।
1: हो 17 मंजिली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006।
5: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
6: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
5: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 966-578-84-04.

आकाशवाणीचे सातारा केंद्र सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत. प्रादेशिक बातम्यांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आता सविस्तर बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल योगदिनाच्या निमित्तानं बोलताना केलं. भारतासह जगभरात काल 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. कोलकाता इथं झालेल्या योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः योग शिक्षक होत सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असल्याचं सांगून योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो, असं पंतप्रधान म्हणाले.
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल महाराष्ट्र लोकभवनात भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योग सत्रात सहभाग घेतला. यावेळी कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग आणि प्राणायाम सत्राचं मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार प्रसार करण्याचं तसंच जगासाठी उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. 12व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित योग कार्यक्रमात सुमारे 5,000 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्येही योगदिन उत्साहात साजरा झाला. पुणे जिल्हा परिषदेत योग प्रशिक्षक माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासनं प्राणायाम आणि ध्यानधारणा केली. राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमांमध्ये प्रशासकीय अधिकारी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी महिला कायदेशीर दर्जा देण्यासह 10 विधेयकं मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी कर्जमाफीविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: असा विचार आम्ही केला नाही, कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक, आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते.
0: कमी पाऊसमान ही चिंतेची बाब असली तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करत पेरणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीनं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यावर दुष्काळाचं

संकट असून सुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली. विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी राज्यावरील कर्ज 9.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याची टीका केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नांदेड इथल्या दि नांदेड शीख गुरुद्वारासाठी 1956 करण्यात आलेला कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या वतीनं हा प्रस्ताव सादर केला. नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये देशविदेशातून येणाऱ्या दर्शनार्थींच्या संख्येत गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली असून प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर 1956 कायद्यातील अनेक तरतुदी आता कालबाह्य झाल्याचं समोर आलं होतं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई भूमिती गव्हर्नन्सच्या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 118 स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा स्कॉच पुरस्कार हा देशातील अत्यंत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. ई भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता सुविधा आणि सेवांचं भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे. या प्रकल्पांतर्गत शाळा, अंगणवाडी केंद्र, रेशन दुकानं, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्र, शासकीय कार्यालय तसंच इतर सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी 2026ची पुनर्परीक्षा काल कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं सांगितलं. भारतातील 5,000 जास्त आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली. 10,000 अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. तसंच वैद्यकीय समस्या असलेल्या 81 उमेदवारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या हॉकीमध्ये FIH नेशन्स करंडकासाठी ऑकलंड इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून दुसरं विजेतेपद पटकावत महिला प्रो लीगमध्ये स्थान निश्चित केलं. अंतिम सामन्यात लाल रेमसियामीनं सामनावीर पुरस्कार पटकावला तर दीपिकानं स्पर्धेत एकंदर 6 गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा सहपुरस्कार मिळवला. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. हॉकी इंडियानं संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये आणि सहकारी सदस्याला 1.5 लाख रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं काल अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. सातारा शहरासह तालुक्यातील विविध भागात काल जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे आणि परिसरात काल दुपारी 3:30 वाजल्यानंतर अर्धा तास विजांसह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या बहुप्रतीक्षित पावसामुळे सर्वत्र गारवा आला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: नमस्कार। आकाशवाणीचे सातारा केंद्र आहे। सकाळचे 7:20 झाली आहेत।
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
2: होऊ दे ना पूर्ण
1: आमचं बाळाचं स्वप्न।
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 8661976772।
3: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानकट।

0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
0: आजच प्रवेश निश्चित करा। ICIS.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256।
2: मुलांची काळजी वाटते
3: balamankare.com।
2: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
3: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो।
2: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो।
3: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो।
2: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
3: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
2: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात।
3: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन।
4: आमचा फोन नंबर आहे 77981990822, पुणे।

आकाशवाणीचे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास साठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

सकाळचे 7:25 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपण सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोतेहो, आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच, पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोतेहो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोतेहो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद तुम्हाला पण आणि रसिक श्रोत्यांना देखील माझ्यातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: डॉक्टर, पहिलाच प्रश्न मनामध्ये येतो की दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो, तर नेमका हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि यावर्षीची थीम काय आहे?
1: योगशास्त्राबद्दल सर्व जगामध्ये सध्या उत्सुकता आहे आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा सगळ्या जगाने योगशास्त्राला एक्सेप्ट पण केलं आहे. तर ऍक्च्युली याचा उद्देश काय आहे, म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा, खरं बघायला गेलं तर आज जगामध्ये इतकं संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण जगभरच. कुणाला पैशाचा हव्यास, कुणाला सत्तेचा, कुणाला कशा कशाचा, आणि त्यानुसारच जर का बघितलं आपण तर आज कुणीच जगात सुखी नाही. आणि पैसा भरपूर सगळ्यांकडे, सगळं काही अवेलेबल आहे, प्रगती होतीये, पण तरी सुद्धा सुख मात्र काही कुणाला सापडत नाहीये. मग काय केलं पाहिजे? तर योगशास्त्र ही एक जीवनशैली आहे जे आपण म्हणतोय, तर योगशास्त्र तुम्हाला सुखी राहायचं कसं, समाधानी कसं राहायचं आणि स्वतःची आत्मिक उन्नती कशी करून घ्यायची याच्याबद्दल तुम्हाला शिकवतं. आणि सर्व जगाला ह्या गोष्टीची गरज आहे, म्हणून योगशास्त्र लोकांनी बघावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा लोकांनी, यासाठी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केलाय. आणि यावर्षीची थीम जर म्हणत असाल तर यावर्षीची थीम अशी आहे की निरोगी वृद्धत्वाकरिता योग, अशी यावर्षीची थीम ठेवली आहे. म्हणजे खरं बघा की पूर्वी कसं असायचं, लाईफ एक्सपेक्टन्सी असते की नाही, म्हणजे जन्माला आलेला माणूस अन्नायसे किती, म्हणजे साधारणतः किती वर्ष जगू शकतो. तर पूर्वी कसं असायचं की 60, 62, 64 वर्षापर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी होती, पण आता थोडी वाढली आहे, म्हणजे सगळे आरोग्याचे सगळे आपल्याला सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि आपली लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे कमीत कमी भारतातली तरी ती 72 ते 74 वर्ष झालेली आहे.
0: बरोबर.
1: पण हे

0: अंधत्वातले जे वाढलेले वर्ष आहेत हे मात्र माणूस औषध गोळ्या खाऊनच काढतोय. म्हणजे जेवण कमी करेल एकदाचा, पण औषधं मात्र नक्की घेणार. का? कारण की त्याच्या तब्येतीच्या तक्रारी ह्या सगळ्या वृद्धत्वामध्ये खूप सुरू आहेत. आणि भारतामध्ये वृद्ध लोकांची पॉप्युलेशन खूपच जास्ती आहे. आणि मुळातच मग ह्या वृद्धत्वामध्ये जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, तर तुम्हाला योगशास्त्राशिवाय पर्याय नाही.
1: आणि म्हणजे मला वाटतं डॉक्टर की कुणावरती अवलंबून राहायचं नसेल तर योग सारखा पर्याय खूप चांगला आहे.
0: बिलकुल, सुचेता हे इतकं खरं आहे की शेवटच्या काळात म्हातारपण हे खूपच कठीण जातं. जन नाही का म्हणतात, हे म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं म्हणतात. पण लहानपणी कमीत कमी समजून तरी घेतात ना लहान मुलांना. आता इथे म्हातारं झाल्यानंतर जर का इतकं परावलंबित्व वाढेल तर मग कठीण होऊन जातं म्हातारपण. त्या दृष्टीने जर का तुम्हाला पूर्णपणे स्वावलंबी राहायचं असेल तर मात्र योगशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहत.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर, खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, तुमची ओळख करून देताना एक शब्द थोडासा नवा वाटला, माझ्यासाठी तो नवा वाटला मला, स्वास्थ्य वृत्त. आणि तुम्ही योगाच्या सहप्राध्यापिका आहात कॉलेजमध्ये, तर काय स्वास्थ्य वृत्त म्हणजे नेमकं काय?
0: स्वास्थ्य वृत्त नाही सुचेता, हे कसं आहे, हे याला स्वस्थ वृत्त म्हणायचं असतं. म्हणजे तुमचं स्वास्थ्य जे आहे त्याच्याबद्दलचं जे शास्त्र आहे, म्हणजे तुम्हाला स्वस्थ राहण्याकरिता काय करायला पाहिजे किंवा काय करायला नको ह्याच्याबद्दल जे शास्त्र सांगतं त्याला आम्ही स्वस्थ वृत्त असं म्हणतो. म्हणजे तुमच्या आयुष्याला हितकर काय आणि अहितकर काय, म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे हितकर आहे असं नसतं. तुम्हाला काय हितकर आहे, बेनिफिशियल ज्याला म्हणतो, तुमच्या आयुष्याला बेनिफिशियल काय आहे आणि तुम्हाला अहितकर काय आहे याच्याबद्दल जे मार्गदर्शन करतो. आणि ह्याच्यामध्ये औषधी वगैरेचा उपयोग जास्त करत नाही आम्ही. म्हणजे स्वस्थ वृत्तामध्ये प्रिव्हेन्शनला खूप मोठं हे आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष असं म्हणतो. म्हणजे स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे हे प्राइम इम्पॉर्टन्स, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ते स्वास्थ्याचं रक्षण कसं करायचं, तर मग ह्याच्यामध्ये आमच्या सब्जेक्टमध्ये की नाही सगळं आम्ही दिनचर्या शिकवतो लोकांना. म्हणजे सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत काय केलं पाहिजे, दिनचर्या, मग इवन दात घासा किंवा झोपा हे सांगावं लागतं आजकाल लोकांना. म्हणजे वेळ झाली आहे झोपा आता रात्रीची, तर हे सगळं जे नियम ज्या शास्त्रात आहे ते स्वस्थ वृत्त आहे. याच्यामध्ये आम्ही आहार मार्गदर्शन करतो, आम्ही योगा एक्सरसाइज किंवा सामाजिक स्वास्थ्य कसं असेल, माणसाचं वैयक्तिक स्वास्थ्य कसं असेल, या सगळ्यांबद्दलची जी माहिती आहे ती सगळी आम्ही या विषयांच्या अंतर्गत देतो. स्वस्थ वृत्त एवं योग असं माझ्या विषयाचं नाव आहे.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की यावेळीची थीम आहे ती आपलं वृद्धापकाळ जो आहे निरोगी, व्यवस्थित निरोगी जाण्यासाठी आपण अगोदर पहिल्यापासून जर आपण निरोगी राहिलोत किंवा योगासारखा अभ्यास जर अंगीकारला आपल्या ह्याच्यात, ती एक आपली जीवनशैली जर योग करून घेतली तर वृद्धापकाळ आपला चांगला जाईल असं म्हणताय. पण मला सांगा की योग करायचा म्हटल्यानंतर तो कसा सुरू करायचा, कधीपासून सुरू करायचा, आणि आता एवढं मगाशी तुम्ही ते पण सांगितलं की इतकं धावपळीचं आपलं सध्याचं लाईफ आहे, तणाव खूप आपल्याला आहेत, म्हणजे सगळं असून आपण हॅपी नसतो. तर आता समजा मला फॉर एक्झाम्पल मला सुरुवात योगाला करायची आहे, तर सामान्य माणसाने ती सुरुवात कशी करायची? पहिल्यांदा मला वाटतंय की आपण मनाने ठरवलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे.
0: खरं सांगू का, योग सुरू करायला कुठलाही मुहूर्त लागणार नाही, अजिबात नाही. तुम्ही अजिबात वाट पाहू नका की मला आता सुरू करायचं, जाऊ दे आज रविवार आहे का नाही, सोमवारपासून करूया, पुढल्या आठवड्यात करूया वगैरे, असं काही करायचं नाहीये. तुम्हाला ज्या क्षणी वाटतंय की नाही मला योग करायला सुरुवात केली पाहिजे, बिलकुल करा. त्यानंतर योग कुणी केला पाहिजे है की नाही, सगळ्यांनी करा. सर्वसामान्य माणसाला जमेल, पटेल, रुचेल, सगळ्या सगळ्या म्हणजे व्याधी अवस्थेत म्हणा किंवा कुठल्याही अवस्थेमध्ये योगशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो, किंबहुना केला पाहिजे. एखादी गोष्ट जर जीवनशैली म्हणून आपण एक्सेप्ट करत असू ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला असं वाटणे बघावीत राहणे की बाबा मी आता कधी करू हे सुरुवात. तर असं नाही ना की आपल्याला परीक्षा द्यायची आहे वगैरे, असं काहीच नाहीये. आपण आपलं जीवन सुधारावं, आपलं शरीर स्वास्थ्य सुधारावं याच्याकरिता योग करतोय. खरं सांगू का, लोकांना थोड्याशा गैरसमजुती पण असू शकतात. म्हणजे योगशास्त्र हे काही चिकित्सा शास्त्र नाही. कधी कधी काय म्हणतात ना माहितीये, मी पण असं ऐकलंय की योगा वगैरे ना ते म्हातारपणी करावं म्हणतात माणसं, नाही का? म्हणजे असं ऐकते, नवीन मुलांना जेव्हा सांगते ना, म्हणजे माझ्या मुलाच्या

0: बरोबरीचा, ते म्हाताऱ्या लोकांचं काम आहे म्हणतात, ते मला
1: तरुण पिढीला असं वाटत की ते म्हाताऱ्या लोकांचं
0: ते माझं काम नाही. पण असं नाहीये, लक्षात घ्यायला पाहिजे की जर का ही जीवनशैली आहे तर ही लाईफ तुम्ही लहानपणापासूनच सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यामुळे योगाचा अभ्यास सुरू करायला कुठलाच वेळ असा काही नाही आहे. तुम्ही केव्हाही करू शकता, तुमच्या जीवनातल्या कुठल्याही टप्प्यावर करू शकता आणि कुठेही असाल तरी करू शकता, म्हणजे असं काही आवश्यकता नाही, त्याला अगदी मिनिमम रिक्वायरमेंट्स असतात.
1: अच्छा, मग डॉक्टर मला सांगा की जर सुरुवात करायची असेल तर कशापासून सुरुवात करायची?
0: बिलकुल, पहिले तर मनाने घ्यायचं आहे की मला यायला पाहिजे. कधी कधी काय असतं माहितीये का, आपल्या मनातच कॉन्सेप्ट असतात की मला येईल का नाही, मी करू का नाही, मग ह्याच्याने त्रास होईल का, मग कधी कोणाचा तरी ऐकून आलेलो असतो आपण, नाही त्याला असा असा त्रास झाला म्हणून मी करत नाही वगैरे, हे सगळे मनातून काढून टाका. कॉन्फिडन्स पहिले ठेवा स्वतःमध्ये की नाही मला हे येणार. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपल्याला काही खूप कठीण कठीण आसनं नसतात करायचे, म्हणजे अगदीच मयूरासनच केलं पाहिजे बा वगैरे असं काही नसतं. आपल्याला साध्या साध्या गोष्टींनी सुरुवात करता येऊ शकते. आणि योगशास्त्र म्हणजे काय नुसतंच आसन केलं पाहिजे असं नाही, त्याच्यामध्ये खूपच व्हेरायटी, म्हणजे साधा प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, तुम्ही मन चंचल न ठेवता शांत कसं ठेवणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास करताना अवलंबवायच्या असतात. म्हणून त्याच्याबद्दलची भीती काढून टाकायची सगळ्यात पहिल्यांदा मनातनं आणि सुरू करायचं. आणि एक गोष्ट ती म्हणजे हे सांगावीशी वाटते मला अशी की योग्य मार्गदर्शनाखाली करा. म्हणजे अगदी टीव्हीवर एखादी रील वगैरे बघितली आणि मग मी तसंच करून बघते असं करू नका. तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. आपल्याकडे बरेचसे योग शिक्षक अवेलेबल आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा काय जे असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गदर्शनाखाली करा.
1: अच्छा,
0: त्याचे छोटे छोटे नियम पण आहेत, ते पण आपण जसं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, सैलसर कपडे घालायचे आसनं करत असताना, उपाशी पोटी केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा आत्ताच जेवण केलंय आणि 2 तासाच्या आताच नाही मला आता करायचंच व्हावं एखाद्या मनाने धरलं, असं नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं की कमीत कमी 3 तासापूर्वी तुमच्या पोटात अन्न गेलेलं असेल, मग त्याच्यानंतर 3 तासपर्यंत तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे त्यावेळेस करा. मग त्याच्यानंतर शक्यतो घरातली एखादी जागा निश्चित करा की इथे बसूनच मला अभ्यास करायचा आहे माझा. म्हणजे असं होऊ नाही द्यायचं की आज मी बेडरूम मध्ये केलंय, मी उद्या ड्रॉइंग रूम मध्ये करेल, मग नंतर बॅल्कनीत करेल वगैरे. कसं त्या जागेचं एक व्हाईब्स असतात त्या, आणि त्या असं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत करतात. तसं ठेवा. आणि काय चटईच लागते आपल्याला, फार तर काही लागत नाही. एक छोटस आसन असेल त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. सैलसर कपडे घालायचे आणि खूप काही फॅन लावू नका, म्हणजे अगदी एसीतच बसलं पाहिजे असं काहीच नाही. एकदम शांत ठिकाणी बसा आणि आपला अभ्यास सुरू करा.
1: आणि वेळ कोणती चांगली आहे योग?
0: शक्यतो सूर्योदयाची जी वेळ आहे ना, ही अत्यंत सात्विक वातावरण असतं त्या वेळेत, आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पण बेनिफिट होतो खूप जास्त. योगाचा अभ्यास करताना पण चांगला आपल्याला फायदा होतो. पण त्यावेळेस समजा नाहीच शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. म्हणजे तुम्ही असं टाळत नाही बसू शकत की बाबा आता सकाळी नाही झालं तर मी काय करत नाही, पण संध्याकाळी पण करू शकता. फक्त अन्न पोटात 3 तासाच्या आधीच आलेलं असेल एवढं मात्र काळजी घ्यायची.
1: श्रोते हो, डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपला संवाद असाच चालू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलास या भागात सकाळी 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे.

0: करीत आहोत प्लॅनेट फर्निचर।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
4: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहे। नमस्कार सर।
5: नमस्ते।
4: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे, वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे। असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे, या मागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
5: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एक तर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम जे आहेत ते मोठे शोरूम आहेत। ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे, पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे, कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे। तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करीन असं होत नाही। मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे, त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचं घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे, त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे। त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करतंय, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचा मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंचुरी बरोबर करते, फोम मध्ये सेंचुरी बरोबर करते। तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे, ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे। एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल, रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट घेतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, तर आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही, आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल। आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल।
4: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे, तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे। संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003। कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
5: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार।
4: बरं,
5: तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं, माझ्या स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल। आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो, एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो। परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो, त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका। आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठल्याही ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये। तुम्ही आमच्याकडे स्टोअर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं।
4: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे। संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003। पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, मेसर्स बाळ इन जोगळेकर प्रस्तुत मेकिंग ऑफ जिंगल्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या बरोबर आहेत म्हसवडकर सराफचे श्रेणिक शहा सर. नमस्कार श्रेणिक सर.
3: नमस्कार
2: सर. म्हसवडकर सराफ साठी आपण जिंगल केली, तुम्ही मेसर्स बाळम जोगळेकरांबरोबर या जिंगलचा प्रवास केलेला आहे, तर हे तुमच्यासाठी सगळं कसा अनुभव होता, कसं वाटलं तुम्हाला?
3: सुरुवातीला जेव्हा आम्ही जोगळेकर जिंगल बनवण्या संदर्भात आले तेव्हा आम्हाला खूपच साशंकता होती की ही जिंगल कशी बनेल, आणि आम्ही पहिल्यांदाच बनवत असल्यामुळे आम्हाला खूप उत्सुकताही होती. त्यानंतर त्यांची स्क्रिप्ट लिहून आली, आम्हाला आवडली, आम्ही त्याच्यामध्ये काही छोटे मोठे करेक्शन केले, त्याच्यानंतर जिंगल बनवली. अलवार हा शब्द माझ्या मिसेसनी दीपालीनी सांगितलं की आपल्याला तो शब्द हवा आहे, पण त्यांनी काही तक्रार न करता अलवार शब्द हा चपका

0: ही जिंगल खूपच छान झाली. आणि जिंगल म्हणजे गाणं हे असणं जाहिरातीच्या आधी खूप गरजेचं आहे की लोकांच्या मनात राहते ते गुणगुणतात लोक आणि त्यामुळं खूप चांगलं ब्रँडिंग होतं.
1: राम राम मंडळी, व्यवसाय करताय आणि जाहिरात करत नाही असं कसं चालेल? अहो, व्यवसायाला साजेशी जाहिरात करा आणि मग बघा व्यवसाय वृद्धी कशी होते ते. पण त्यासाठी संपर्क करा बाळेम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकरांना. सांगू का नंबर? 9920111917. नंबर पुन्हा एकदा 9920111917.
2: मिसर्स बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: टॅगलाईन किंवा पंचलाईन असणं हेही गरजेचं आहे कारण त्यातून आपल्याला त्यांना काय द्यायचं हे प्रतीत होतं. त्यामध्ये त्यांनी आम्हाला 5-6 ऑप्शन्स दिले होते. त्यातली आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास ही टॅगलाईन आम्ही त्यातनं निवडली होती.
3: सर, तुम्ही इतक्या छान पद्धतीने जिंगल बद्दलचा अभिप्राय आम्हाला दिला त्यासाठी थँक्यू सो मच. श्रोते हो, तुम्हालाही तुमच्या व्यवसायाशी निगडीत अशीच जिंगल करून हवी असेल तर तुम्ही संपर्क करू शकता मिसेस बाळ एम जोगळेकरच्या अमेय जोगळेकर यांना. संपर्क 9920111917, 9920111917, 9920111417. पुन्हा भेटूयात मिसेस बाळ एम जोगळेकर प्रस्तुत मेकिंग ऑफ जिंगल्स या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: छोटे दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
1: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।
2: रोज रोज हवे हवे,
3: ताजे ताजे, नवे नवे,
2: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया।
4: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
5: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
6: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
5: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
6: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।
7: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा। सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा। 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा। श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा।
8: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन।
9: अय्या, खरच? मी लाजले बरं। ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा।
8: आई, आता झाली का पंचायत?
10: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान NX चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव।
11: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट।
10: श्री वर्धमान NX चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक सातारा।
11: तेव्हा श्री वर्धमान NX मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा।
10: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे।
11: नियम अटी लागू।
12: ऐकूया सुगम गीतांचा कार्यक्रम।

0: रेडिओ आणि टीव्ही वरील प्रायोजित कार्यक्रमांसाठी आणि सर्व माध्यमातील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी विश्वासाचं नाव बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920114917.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकला बाळ एम जोगळेकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
5: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
5: संपर्क 83 29 72 94 98.
6: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौस

आशा भोसले यांच्या स्वरात आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं तर हृदयनाथ मंगेशकर यांनी. आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

फ्रेंड्स, आजच्या आधुनिक आणि सतत बदलणाऱ्या शैक्षणिक युगात मॉन्टेसरी शिक्षण पद्धती ही एक अत्यंत परिणामकारक आणि वैज्ञानिक पद्धत म्हणून ओळखली जाते. लहानग्यांच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी ही पद्धत विशेष महत्वाची ठरते. मात्र ही पद्धत प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल शिक्षकांची गरज असते. हीच गरज लक्षात

0: आज आपण भेट देणार आहोत सातार मधील मोती चौकातून प्रतापगंज पेठेकडे जाताना उजव्या बाजूला असलेल्या ईशा स्कूल अँड एज्युकेशन सेंटरला। चला तर मग इथल्या प्राची शहा मॅडम यांच्याशी खास गप्पा मारून जाणून घेऊयात या सेंटरची वैशिष्ट्य आणि इथल्या प्रशिक्षणाबद्दल सविस्तर माहिती। हॅलो मॅडम।
1: हॅलो
0: मॅडम, आपल्या इथे चालवल्या जाणाऱ्या टीचर ट्रेनिंग कोर्स बद्दल थोडी सविस्तर माहिती हवी होती।
1: नक्कीच सांगते। आपल्या इथे गव्हर्नमेंट रिकग्नाइज मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स हा चालवला जातो। हा कोर्स मुंबई ITI अंतर्गत येतो, त्यामुळे त्याला गव्हर्नमेंट रिकग्नायझेशन आहे। वुमन एम्पॉवरमेंट त्या कारणासाठी गव्हर्नमेंटनी हा कोर्स चालू केलेला आहे, त्यामुळे अनेक महिलांना ज्यांच्या काही कारणास्तव काही ब्रेक लागलेला असतो करिअरला, त्यांना नव्याने करिअर करण्यासाठी एक चांगली संधी मिळते। हा कोर्स साधारण 1 वर्षाचा आहे आणि जुलै महिन्यापासून आपण ही नवीन बॅच चालू करतो। ह्या वर्षभरात विद्यार्थ्यांना फक्त थेरॉटिकल नाही तर प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर सुद्धा आम्ही भर देतो।
0: मॅडम, या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी काही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे का?
1: कोणीही ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा होल्डर महिला ह्या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात। या कोर्समध्ये BEd प्रमाणेच काही विषयांचा समावेश आहे, जसं की इंग्लिश आहे, ज्योग्राफी आहे, मॅथ्स आहे, ज्योमेट्री आहे, चाइल्ड सायकोलॉजी आहे, आणि हा मॉन्टेसरी कोर्स असल्यामुळे मारिया मॉन्टेसरी मेथड सुद्धा इथे आम्ही शिकवतो। यामध्ये मुलांना कसं घडवायचं, त्यांचं मेंटल डेव्हलपमेंटवर जास्त फोकस केला जातो आणि सगळ्याच गोष्टींचं व्यवस्थित सखोल प्रशिक्षण दिलं जातं।
0: दॅट्स ग्रेट। मॅडम, या कोर्सचं टायमिंग काय असतं?
1: कोर्सचं टायमिंग हे आपण सेंटर ठरवतो, कारण हाऊस वाईफ किंवा लहान मुलांच्या आईसाठी हा एक छान कोर्स आहे। आठवड्यातनं 4 दिवस, म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, असे 4 दिवस रोज 2 तास आम्ही त्यांचे क्लासेस घेतो। यामध्ये आपण विद्यार्थिनींना छोट्या छोट्या स्वरूपात नेहमी होमवर्क सुद्धा देतो आणि होमवर्क करता करता त्या तयार होऊन जातात खरं तर। त्याचप्रमाणे भरपूर सारे प्रोजेक्ट्स, क्राफ्ट्स, ऍक्टिव्हिटीज, बऱ्याच मेथड शिकवल्या जातात, त्यामुळे शिकलेलं सगळं काही त्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात कसं वापरायचं हे सुद्धा समजून जातं।
0: अच्छा मॅडम, हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्या एज्युकेशन सेंटर तर्फे प्लेसमेंटच्या संधी दिल्या जातात का?
1: नक्कीच। आपण हा कोर्स चालू करून 2 वर्ष झाले आणि 2 वर्षांमधल्या 22 मुलींना आपण नामांकित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्लेसमेंट मिळवून दिलेली आहे। आपण प्रयत्न करत राहतो की इंटरव्ह्यू टेक्निक्स कशा असाव्यात, इंटरव्ह्यू त्यांनी कसा द्यावा, स्वतःला प्रेझेंट कसं करावं, इंग्लिश स्पीकिंग कसं असावं, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कसा असावा, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही शिकवतो। त्यामुळे मुली प्रॉपर तयार होतात आणि जॉब मिळायला सोपं जातं।
0: दॅट्स नाईस। मॅडम, या कोर्सचं फी स्ट्रक्चर कसं काय आहे?
1: हा कोर्स गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड आहे, 1 वर्षासाठी 20,000 रुपये फी आहे। पण लगेच सुरुवातीला फुल पेमेंट आपण नाही मुलींना सांगत करण्यासाठी, की सुरुवातीला 3,000 रुपये तुम्ही भरायचे, कोर्स चालू करा, तुम्हाला जमतोय का बघा, आणि मग तुमच्या सोयीने तुम्ही 3 इन्स्टॉलमेंट्समध्ये फी कम्प्लीट करू शकता।
0: सुपर्ब। मॅडम, ईशा स्कूल बद्दल थोडस सविस्तर सांगाल का?
1: हो नक्कीच। ईशा स्कूल अँड एज्युकेशन सेंटर हे गव्हर्नमेंट रेटिंग असलेलं प्री प्रायमरी स्कूल आहे, जिथे A++ रेटिंग आहे। इथे नर्सरी, प्ले स्कूल, ज्युनियर KG, सिनियर KG पूर्णपणे प्री प्रायमरी सेक्शन चालवलं जातं। तसंच आपण इथे अबॅकस, वैदिक मॅथ्स, हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट ह्या सुद्धा ऍक्टिव्हिटीज शिकवत असतो। त्यामुळे मुलांची फक्त बौद्धिकच नाही तर फिजिकल डेव्हलपमेंट सुद्धा होत असते। तसेच मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर स्कूल आणि स्कूलच्या सगळ्या टीचर भर देतात।
0: मॅडम, ही माहिती नक्कीच सर्वांना महत्वपूर्ण ठरेल। मला तुमचा नंबर सांगता का?
1: हो, 880-598-9908।
0: 88-05-98-99-08। थँक्यू। सो मैत्रिणींनो, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही जर मॉन्टेसरी टीचर बनायचं असेल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे। आजच सातारच्या मोती चौकातील ईशा स्कूल अँड एज्युकेशन सेंटरला भेट द्या आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिलं पाऊल टाका। आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची।
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात, ओळख बाजारपेठेची। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
4: संपर्क 84082-9394। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
3: नियम आणि अटी लागू।
5: मुलांची काळजी वाटते
6: balamancare.com।

0: मुलांचं मन ओल्या मातीसारखं.
1: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
0: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
1: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
0: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
1: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
0: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
1: सर्व वयातल्या मुला मुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
2: आमचा फोन नंबर आहे 77981981822 पुणे.
3: अल्पावधीतच कराड वासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
4: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
3: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकट भागवा,
4: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
3: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
4: पंचगंगा बँक कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू.
3: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.
5: श्रोते, आमच्या कार्यक्रमाविषयी ऐका.
6: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणीचे सातारा केंद्र श्रोतेहो आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. वेदांत हॉस्पिटल
1: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोतेहो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्ते.
2: आपल्या पेशंट आहेत एक स्वाती देशपांडे, त्यांचा अभिप्राय ऐकूयात आणि मग त्याबद्दल बोलूयात.
4: नमस्कार देशपांडे काकू.
5: नमस्कार. नमस्कार.
4: तुमची सर्जरी झाली वेदांत हॉस्पिटलमध्ये, तर त्याबद्दल जाणून घ्यायचंय. किती दुखणं होतं गुडघ्याचं, किती वर्ष त्रास होत होता आणि आता सर्जरी नंतर आयुष्य कसं आहे?
5: मला जवळजवळ 8 वर्षापासून त्रास होता. 2017 त्रास होता मला.
4: बर.
5: पण मी सहन करत करत आतापर्यंत काढलं. पण आता मला खूप असह्य झाल्यामुळे माझी मुलगी ही सातारला दिलेली आहे. सातारा आहे. हा. आणि त्या सासूबाईची पण सर्जरी डॉक्टर साहेबांकडे झालेली आहे, अमोल ढवळेंकडे.
4: बर बर.
5: तर त्याच्यामुळे मग तिने मला त्यांचं नाव सजेस्ट केलं की बा यांच्याकडेच करूया आपण साताऱ्याला. आणि तिने मला हो नाही म्हणायच्या आधीच तिने डॉक्टरांचा सल्ला घेऊन तिने पूर्वतयारी केली सगळ्या ऑपरेशनची.
4: अच्छा. बर.
5: हा. आणि मग मला पाठवलं तिथे, मी डॉक्टरांशी बोलली. डॉक्टरांनी मला चांगल्यापैकी धीर दिला, म्हणजे छान वाटलं त्यांच्या बोलण्याने, मला समाधान मिळालं आणि मी लगेच ऑपरेशनला तयार झाली. मग आणि मग ऑपरेशन झालं माझं. 1 दिवसामध्ये 2 ऑपरेशन झाली माझ्या दोन्ही पायांची. छान. तिसऱ्या दिवशी मी 150 पावलं चालली.
4: अरे वा. बर.
5: हा. आणि मला माहितीच नाही की माझ्या मागे डॉक्टर साहेब उभे आहेत. म्हणजे रस्ता नसल्यामुळे ते माझ्या मागे उभे होते, माझ्या पावलाने ते पण चालत होते. आणि त्यांनी माझं चालणं पाहिलं आणि सांगितलं की अरे वा तुम्ही तर खूप छान चालता, तुम्हाला उद्या डिस्चार्ज देतो म्हणून.
4: अरे वा.
5: आणि लोक दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला डिस्चार्ज दिला.
4: बर बर.

0: तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: मी अकोला.
0: खूप छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून आणि तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
1: थँक्यू.
0: आणि
1: डॉक्टर साहेबांना खूप खूप धन्यवाद माझ्याकडनं, त्यांनी म्हणजे मला उभं केलं दोन्ही पायावर, त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
2: सर, यांच्याबद्दल मला तुमच्याकडनंही जाणून घ्यायचंय, पण त्याआधी श्रोते हो, सांधेदुखी त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. डॉक्टर ढवळे सर, देशपांडे काकूंचा हा अभिप्राय आपण ऐकला आणि अकोल्यावरनं त्या इथे आल्या होत्या सर्जरीसाठी, म्हणजे तसं खूप अंतर आहे खरं बघायला गेलं तर. एवढ्या लांबून एखादा पेशंट येतो आणि त्याची सर्जरी सक्सेसफुल होते आणि त्या आनंदी आहेत, यानंतर त्यांचा फॉलोअप कसा ठेवला जातो, कशा प्रकारे हे सगळं सक्सेसफुल होऊ शकतं?
3: तर त्यांनी ते 2017 पासून झालेला त्रास त्यांनी सांगितला. बरेच दिवस त्यांना त्रास होत असतो, 8-10 वर्ष त्यांनी ते अंगावर काढलं, त्यामुळे त्यांना व्हायरस आणि FFD अशा पद्धतीची डिफॉर्मिटी आणि ऑस्टिओआर्थरायटिस होतं, त्यासाठी शस्त्रक्रिया तर लागणार होती. पूर्वी त्यांच्या घरात म्हणजे त्यांच्या वेणबाईंचं पण आपण TKR केलेलं, म्हणून त्या गोष्टीमुळे त्या लवकर कन्व्हिन्स झाल्या की साताऱ्यात करायला. अकोल्याहून इथे येणं जरी असलं तरी साताऱ्यात एक त्यांचं घर होतं, म्हणून त्यांच्यासाठी ते सोपं झालं. पण काही वेळा पेशंट येतात लांबून, मग अशा वेळेस आम्ही इथं जेवढ्या गोष्टी त्यांना शिकवता येतील, घरी गेल्यावरची फिजिओथेरपी आणि ड्रेसिंगची काळजी, साधारण एखाद महिन्याने आम्ही त्यांना फॉलोअपला बोलवतो. अदरवाईज मग जवळचे काही, जसं की आमच्याकडे काही नगरमधून किंवा सांगली कोल्हापूरमधून जे पेशंट येतात, त्यांना तिथले आमचे जवळचे कलीग असतील ऑर्थोपेडिक सर्जन, त्यांच्याकडे फॉलोअप घ्यायला सांगतो आणि साधारण 1 महिना, 3 महिना, 6 महिन्यांनी आणि थोडं पुढे मागे झालं तरी त्यांना येऊन आमच्याकडे बाबा फॉलोअप, एखादा एक्सरे आणि तेव्हाच्या काही गोळ्या घेणं शक्य असल्यास त्यांना आम्ही परत बोलवतो.
2: ओके, म्हणजे अर्थात हे सगळं शक्य आहे. आणि जसं त्या म्हणाल्या की त्यांना अक्षरशः दुसऱ्या दिवशी चालताना बघितलं त्यामुळे तुम्हालाही कॉन्फिडन्स आला होता, सो ही सगळी सर्जरी सक्सेसफुल झालेली आहे. आणि तुम्ही कुठल्याही एरियातनं आलात तरी सुद्धा तुमची मानसिक कंडिशन आणि डॉक्टरांनी दिलेला आधार यावरती तुमची सर्जरी सक्सेसफुल व्हायला मदत होते. तेव्हा श्रोते हो, सांधेदुखी त्यासंबंधित आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्ते.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात वेदांत हॉस्पिटल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा। या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त। अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात। मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्र

महोत्सवाची सांगता, पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. आता सविस्तर बातम्या. आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं. या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या आयएनएस दुनागिरी, सर्वेक्षण जहाज आयएनएस संशोधक आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील आयएनएस अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली. विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे. याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली. यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो. तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे, असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. परदेशातही अनेक देशांमध्ये योगसाधना करण्यात आली. नेपाळमध्येही काठमांडू आणि बीरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योगसत्रांमध्ये सहभाग घेतला. दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योगसत्राचं आयोजन केलं होतं, तर अबुधाबीमध्ये हजारभर योगसाधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला. इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योगसाधना करण्यात आली. यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले. इस्रायलमध्ये नियमित योगसाधकांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली. या उद्यानात चित्ता मित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बससेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे. बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला. बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल, तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लीज तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळ

0: असे तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत आजपासून दोन दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टार्मर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची वर्णी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टार्मर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000हून अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायूगळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70हून अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉंग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्यशंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्यशंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्यशंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ऍट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं, ज्योतिबाचा नवस चित्रपटातलं, उषा मंगेशकर यांच्या स्वरात. गीत होतं जगदीश केबुडकर यांचं, संगीतकार होते सुधीर फडके.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

0: अशा भोसले यांच्या स्वरात मोलकरण चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. वसंत देसाई यांच्या संगीत निर्देशनात गीत होतं पी सावळाराम यांचं. श्रोते, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.AC.IN कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: फटाकडी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश केबुटकर यांचं, संगीतकार होते बाळ पळसुले आणि या गीतासाठी स्वर होता आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांचा.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
4: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होत दामकरिका म्हणजे चित्रपटातलं मन्नाडे यांच्या स्वरात. जगदीश केवडकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आमचा यानंतरचा चित्रपट गीतांचा कार्यक्रम ठीक 9 वाजता.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं. रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत होतं साहिल लुधियानवी यांचं. स्वर होता मोहम्मद रफी यांचा आणि चित्रपट होता ताजमहल.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118.

0: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात लीडर चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शकील वदाविन यांच्या गीताला संगीत दिलं होतं नौशाद यांनी.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
1: आजच प्रवेश निश्चित करा। YCIS.ac.in कॉन्टॅक्ट 9552505 0 किंवा 9421874256।

0: एक मुसाफिर एक हसीना चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात. राजा मेहंदी अली खा यांच्या गीताला संगीत दिलं होतं ओ पी नय्यर यांनी. श्रोतेहो, हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
2: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: प्यार ही प्यार चित्रपटातलं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात, हसरत जयपुरी यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.

शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा आणि चित्रपट होता हरियाली और रास्ता. याबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

रंजना पेठे जोगळेकर यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. श्रोत्यो, मिश्रित गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरातली एक गझल ऐकूया.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं तर हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते, या गीताबरोबरच मिश्र गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: मुलांची काळजी वाटते
2: balamankare.com।
1: लहान मुलांचं मन ओल्या माती सारखं,
2: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो।
1: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो।
2: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो।
1: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
2: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
1: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात।
2: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन।
3: आमचा फोन नंबर आहे 77981981822, पुणे।
4: आकाशवाणीचे सातारा केंद्र, सकाळचे 10 वाजलेत। आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। आद्या ब्रेस्ट केअर सेंटर।
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: नमस्कार मैत्रिणींनो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर स्नेहल।
6: नमस्कार।
4: आपल्याकडे आजही आपल्या एका मैत्रिणीचा प्रश्न आलेला आहे। त्या विचारतायत की माझ्या आईची मध्यंतरी टेस्ट केली, बायोप्सी केली, त्यामध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्याच्यानंतर लगेचच 2-3 दिवसात बीपी पण शूट झालं, बीपी डायग्नोस झालं, तर ब्रेस्ट कॅन्सरमुळे बीपी होतो का?
6: हा अत्यंत कॉमन प्रश्न आहे आणि खूप वेळा ओपीडी मध्ये येणाऱ्या पेशंट्सना हा प्रश्न पडतो। बहुतांश वेळा असं झालेलं असतं की जसं या ताईंच्या मदरला आहे की आधी नव्हता बीपी आणि बायोप्सी केल्यानंतर बीपीचा त्रास आहे हे कळलं किंवा बीपी डायग्नोज झाला, मग बीपी

0: ची गोळी सुरू झाली असं खूप जणांना असं वाटतं यामुळे की कॅन्सरमुळे बीपी होतो का, पण असं ऍक्च्युली नाहीये. जर आपल्याला खूप काही त्रास होत नसेल आणि आपण आपली रुटीन लाईफ नॉर्मली जगतोय तर हार्डली कधी आपण जाऊन स्वतःचा बीपी किंवा शुगर चेक करतो, ज्याला आम्ही स्क्रीनिंग म्हणतो, की काही त्रास होत नसताना सुद्धा जाऊन हेल्थ चेकअप करून येणं हे सगळेच करत नाहीत.
1: ओके.
0: आणि त्यामुळं ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज जे की वयाच्या 50 नंतर होणारे आजार आहेत, कॉमनली होणारे आजार आहे, ते जर आपण स्वतः स्क्रीनिंग नाही केली तर ते जोपर्यंत त्रास देत नाही तोपर्यंत कळतच नाही.
1: बरोबर.
0: आता ब्रेस्ट मध्ये एखादा त्रास होणं, गाठ होणं, आणि मग त्याच्यासाठी आपण डॉक्टरकडे जाणं आणि त्याच्या डायग्नोसिस सोबत ब्रेस्टच्या गाठीमध्ये काय आहे ह्याच्या डायग्नोसिस सोबत, मग ते ब्रेस्ट कॅन्सर असो किंवा इन्फेक्शन असो, या मूळ डायग्नोसिस सोबत बीपीचं निदान होणं हा योगा योगच असतो.
1: ओके.
0: म्हणजे तो एक निमित्त झालं की आपण या कारणाने डॉक्टरकडे गेलो आणि आपल्याला बीपी चा त्रास आहे हे कळलं. या गोष्टीकडे नक्की कॅन्सरमुळे बीपी झाला असा विचार न करता या छोट्या प्रॉब्लेममुळे किंवा या आजाराच्या डायग्नोसिस निमित्त आपल्याला बीपीचाही त्रास होता हे कळलं असं आपण बघावं, आणि हे आम्हाला बऱ्याच जणांना समजवावं लागतं, आणि त्या त्रासाचा सुद्धा आपण योग्य वेळेत ट्रीटमेंट घेऊ शकतो. आणि खूप जास्त बीपी वाढल्यामुळे अचानक होणाऱ्या जे त्रास असतात किंवा एपिसोड असतात, अचानक चक्कर येणे, डोकं दुखणे, कधी स्ट्रोक होणं, पॅरालिसिस होणं, यासारख्या गोष्टी उलट टळणार आहेत कारण आपल्याला योग्य वेळेत कळून आपण बीपीची ट्रीटमेंट सुरू करतोय.
1: बरोबर.
0: अशा रीतीने या गोष्टीला घेतलेलं फार चांगलं राहील.
1: अगदी. मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा कॅन्सरबद्दल सुद्धा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380434356.
0: नक्कीच काही जण असतात जे डॉक्टरांच्या पांढऱ्या कोटला बघून घाबरतात आणि आमच्या इथे आल्यामुळे बीपी वाढलंय असं त्यांना वाटतं, किंवा काही जणांना ड्युरिंग सर्जरी बीपी वाढतं, आणि किंवा असं जे घाबरल्यामुळे किंवा स्ट्रेसमुळे थोडाफार जे बीपी वाढण्याचे एपिसोड होतात ते डेफिनेटली टेम्पररी असू शकतात.
1: ओके.
0: पण मग त्याला सुद्धा त्यावेळेला ट्रीटमेंटची गरज असतेच, आणि जर ते टेम्पररीच असेल तर काही दिवसांनंतर जेव्हा आपण काम डाऊन होतो, आपली रेग्युलर लाईफ सुरू होते, तेव्हा जर गरज नसली तर आपण ट्रीटमेंटमध्ये चेंजेस करू शकतो.
1: ओके.
0: पण त्यावेळेला त्या गोष्टीला खूप न घाबरता जर आपल्याला खरंच बीपी डायग्नोस झालं असेल तर त्याची ट्रीटमेंट घेण्याची वेळ आहे हे समजून आपण ट्रीटमेंट घ्यावी.
1: अगदी. त्यामुळे अजिबात असा विचार करू नये की ब्रेस्ट कॅन्सरमुळे बीपी होतो. तेव्हा मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दलच्या किंवा ब्रेस्टच्या आजारांबद्दलच्या विविध माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380434356. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:05:20 झाली. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे महाजन हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार श्रोते हो.
5: आम्ही बघितलंय की हॉस्पिटलमध्ये कॅज्युअल्टी नावाचा एक विभाग असतो, तर नॉर्मल ओपीडी आणि कॅज्युअल्टी यामध्ये नेमका फरक काय असतो या याबद्दल आज आम्हाला सांगा.
6: आता कॅज्युअलिटी म्हणजे मराठीत सांगायचं म्हणजे आपत्कालीन विभाग किंवा इमर्जन्सी रूम, तर नावानुसार मग इमर्जन्सी जर काही असेल तर डायरेक्टली पेशंट तिकडे घेतला जातो. तिकडे इमर्जन्सी मॅनेजमेंट करता म्हणजे पेशंटला फ्रॅक्चर झाले, ब्लिडिंग होते किंवा श्वास घ्यायला त्रास आहे, चेस्ट पेन आहे, असे इमर्जन्सी जे काही आजार असतात त्याच्या मॅनेजमेंट करता इक्विपमेंट, मेडिसिन्स किंवा

0: ट्रेन्ड आणि एफिशियंट स्टाफ डॉक्टर्स हे अवेलेबल असतात आणि त्याला अम्ब्युलन्सचा ऍक्सेस हा इझी, म्हणजे पेशंट एखादा जर येणार असेल बाहेरनं तर त्याला डायरेक्टली कॅज्युअल्टी मधनं ऍक्सेस हा सोपा जातो, जे की रुटीन ओपीडी मध्ये किंवा वॉर्ड मध्ये रूम्स मध्ये थोडस डिफिकल्ट राहतं, लिफ्ट मध्ये जिने असू शकतात, लिफ्ट होऊ शकतं, तर तेच कॅज्युअल्टी मध्ये आल्या आल्या पेशंटला ट्रीटमेंट इमर्जन्सीनं चालू करता यावी या दृष्टीनं आपण ते बनवलेलं असतं. गोल्डन आवर कन्सेप्ट म्हणजे पहिल्या तासामध्ये पेशंटचा जीव वाचवण्याची शक्यता कुठल्याही ऍक्सिडेंट नंतरही जास्त असते, त्यामुळे गोल्डन आवरचा पिरियड जो आहे तो कमीत कमी वेस्टेज त्यामध्ये व्हावा या दृष्टीनं सगळं ते डिझाईन केलेलं असतं. तर त्या रूम मध्ये ऑक्सिजन सप्लाय मॉनिटर्स किंवा इंट्युबेशन ट्यूब टाकायला सगळं व्हेंटिलेटर्स हे सगळं तिकडे अवेलेबल असतं, त्या पेशंटचा जीव वाचवायला जे काही प्राथमिक उपचार आपल्याला करावा लागतो ते सगळं तिकडे अवेलेबल असतं.
1: श्रोते हो, म्हणूनच महाजन हॉस्पिटलमध्ये आता आपत्कालीन विभाग सुद्धा उपलब्ध आहे, त्याचबरोबर सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरीचा पर्याय, मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचा पर्याय आणि ऑर्थो केअर, स्किन केअर, पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू बरोबरच रुग्णाला ऍडमिट करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ, सातारा. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. डॉक्टर अभिषेक सर, मग ज्या ज्या लोकांना कॅज्युअल्टी मध्ये किंवा ईआर मध्ये नेलं जातं त्यांना लगेच ओटी मध्ये शिफ्ट केलं जातं का? ऑपरेशन करण्याची वेळ ज्यांच्यावरती येते त्यांनाच ईआर मध्ये ठेवलं जातं का?
0: येस, आता आपण ट्रायज म्हणून एक कन्सेप्ट आहे मेडिकल फील्ड मध्ये, त्याच्यामध्ये चार पेशंट आल्यानंतर कॅज्युअल इमर्जन्सी आपण त्याला चार कॅटेगरी मध्ये आपण डिवाइड करतो कलर कोडिंग मध्ये, रेड, येलो, ग्रीन आणि ब्लॅक. आता रेड म्हणजे त्यामध्ये क्रिटिकल किंवा लाईफ थ्रेटनिंग इंजरीज असतात, एक्झाम्पल कार्डियक अरेस्ट आला, जेवताना काही घशामध्ये अडकले, एअरवे ब्लॉक झालेला, हे रेड आहे, म्हणजे त्याला इमर्जन्सी आहे त्या पोझिशन मध्ये आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागतं, आपल्याला वेळ नसतो विचार करायला. दुसरा असतं कॅटेगरी येल्लो मध्ये, येल्लो येल्लो म्हणजे सिरियस आहे पण पेशंट त्यावेळेस स्टेबल आहे, जसं की मांडीचं हाड मोडलेलं आहे, एखादा सांधा निखळलेला आहे. तिसरी कॅटेगरी असते ग्रीन कॅटेगरी, ग्रीन म्हणजे त्याला मायनर इंजरी असतं, म्हणजे जसं आता पाय मुरगळला किंवा कुठं एखादं अब्रेजन किंवा खरचटलेलं आहे, अगदी छोटीशी खोल जखम आहे, तर हे क्रिटिकल किंवा इमर्जन्सी त्याला उपचार देण्याची गरज नाही, ते आपण त्याला थांबवून बाकी पेशंट इमर्जन्सी डील करून आपण ते मॅनेज करू शकतो. आणि लास्ट कॅटेगरी ती म्हणजे ब्लॅक कॅटेगरी असते, त्याच्यामध्ये पेशंट ऑलरेडी डेड किंवा मेलेलाच पेशंट जर आला असेल ते, किंवा इतके सिव्हिअर इंजरी असतील की त्याला किती तुम्ही उपचार द्या तो पेशंट वाचणं हे पॉसिबल नसतं. तर कॅज्युअल्टीतली जी टीम असते त्यांना ऑलरेडी आपण हे ट्रेनिंग दिलेलं असतं की कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठला पेशंट आहे ते आधीच आपण अनालाइज करतो आणि त्यानुसार मग आपण ट्रीटमेंट चालू करतो. तर जसं की रेड कॅटेगरी असेल तर त्याला इमर्जन्सी आपण ओटी मध्ये नेतो किंवा तिकडेच आपण जे काही मायनर प्रोसिजर असते आपण तिकडे कॅज्युअल्टीतच करतो. तर यानुसार पेशंटची कॅटेगरी कुठली आहे त्यानुसार कॅज्युअल्टी मध्ये आपण त्यांचं पुढचं ट्रीटमेंट हे आपण करत असतो.
1: म्हणूनच श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता कॅज्युअल्टी म्हणजेच आपत्कालीन विभाग सुद्धा उपलब्ध आहे, रोबोटिक सर्जरी, त्याचबरोबर मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी दुर्बिणीद्वारे केली जाणारी सर्जरी या गोष्टी सुद्धा उपलब्ध, शिवाय ऑर्थो केअर, स्किन केअर, पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू आणि रुग्णाला ऍडमिट करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध. महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ, सातारा इथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. पुन्हा भेटूयात. महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात महाजन हॉस्पिटल. सकाळचे 10:10 झाले. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे डॉक्टर सिद्धार्थ बोकील, आय क्लिनिक.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
4: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय, सातारा.
6: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय.

0: सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नेत्र संजीवनीचे नेत्र तज्ञ डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: खर तर बायोमेट्री म्हणजे काय हे तुम्ही आम्हाला समजून सांगितलं आणि आता आपल्याकडे जे टेक्निक आहे ज्याच्यामध्ये अर्गॉस बायोमीटर विथ इमेज गायडेड सिस्टीम आहे याच्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अचूक करण्यास कशी मदत होते हेही तुम्ही आम्हाला सांगितलं. पण मग याच्यामध्ये डिजिटल मार्कर सुद्धा आहे, तर हा डिजिटल मार्कर म्हणजे काय आहे आणि याची ऑपरेशनच्या वेळेला काय मदत होते हे देखील सांगा ना.
1: आपण इमेज गायडेड बायोमीटर मधून लेन्सचं प्लॅनिंग केलेला डाटा लाईन थ्रू ओटी मध्ये डिजिटल मार्करला एक्सपोर्ट करतो. म्हणजे आपण जे आधी ओपीडी मध्ये पेशंटची इमेज घेतलेली असते डोळ्याची, त्यावरून आपण सर्जरीचं प्लॅनिंग पूर्ण करून ठेवलेलं असतं, त्यांना सुटेबल लेन्स आपण सिलेक्ट केलेली असते. हा सगळा डेटा आपण ओटी मध्ये एक्सपोर्ट करतो. ओटी मध्ये एक मशीन असतं, त्यावरून आपण जेव्हा ऑपरेट करतो मी तेव्हा मला मायक्रोस्कोप मध्ये जी इमेज दिसते ती इमेज पेशंटच्या डोळ्याबरोबर कोइन्साइड केली जाते आणि हा सगळा डेटा मला ऑपरेट करताना समोर दिसतो. त्यामुळे आपण जी ठरवलेली लेन्स आहे, ज्या इन्सिजन साईट कुठं मार्क केलेला आहे, कुठे इन्सिजन घ्यायचं आहे, हे सगळं आपण ऑलरेडी प्लॅन केलेलं असतं, ते तिथे एक्झिक्यूट करतो.
0: अच्छा.
1: आणि हे सगळं कुठलंही मॅन्युअल गोष्ट न करता केलं जातं, हे पूर्ण डिजिटल सिस्टीम आहे, याला डिजिटल मार्कर म्हणतात.
0: अच्छा. पण मग यामुळे अॅक्युरसी वाढते असं तुमचं म्हणणं आहे, म्हणजे नेमकं काय असतं?
1: तर डिजिटल मार्करमुळे पेशंटला कुठलंही मॅन्युअल मार्किंग केले जात नाही. मॅन्युअल मार्किंगमुळे काय 10-20% आपला ह्युमन एरर राहू शकतो. त्यामुळे स्पेशली टोरिक लेन्स जेव्हा आपण बसवतो म्हणजे अँगलच्या नंबरची, तेव्हा हा एररचा पेशंटला थोडासा त्रास होऊ शकतो, म्हणजे थोडासा नंबर मागे राहू शकतो. पण आता या इमेज गायडन्स आणि डिजिटल मार्किंगमुळे हा एरर जवळजवळ निघूनच गेलेला आहे.
0: बरं, या बाबतीत अजूनही आपल्याला बोलायचंय, पण त्याआधी श्रोते हो, अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 021-62-231-931, 021-62-231-931, 02162-231-931. डॉक्टर सिद्धार्थ सर, मग आता ही जी आपल्याकडे अर्गॉस बायोमीटर विथ इमेज गायडेड सिस्टीम आहे ज्या थ्रू तुम्ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करता, याचे फायदे काय काय आहेत?
1: तर याचा फायदा म्हणजे आता पेशंटच्या एक्सपेक्टेशन आपण जास्तरित्या पूर्ण करू शकतो.
0: ओके.
1: फॉर एक्झाम्पल, आता मोतीबिंदू हे पूर्वीपेक्षा लवकर होत आहेत लोकांमध्ये. आता आपण बघतो कम्प्युटर युजर्स, आयटी युजर्स खूप जास्त आहेत, त्यांना देखील मोतीबिंदू होतात. तर त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण लेन्स चूज करायला मदत करतो. म्हणजे काय, तर त्यांना इंटरमिजिएट यूज जास्त असतो या लोकांचा, म्हणजे कम्प्युटर यूज जास्त असतो, तर त्यांना चष्म्याशिवाय कम्प्युटर वापरता यावा यासाठी आपण लेन्स सजेस्ट करतो. तर ही सजेस्ट करण्याच्या पूर्वी आपल्याला ही इमेज गायडन्स आणि डिजिटल प्लॅनर लागतो, ज्यामुळे आपण ते अगदी अॅक्युरेटली सांगू शकतो.
0: नक्कीच. म्हणजे याचा फायदा त्या लोकांना सुद्धा जास्त होणार आहे की ज्यांचं सतत काम कम्प्युटरवरती आहे.
1: कारण आता काय, पूर्ण जीवनशैली बदललेली आहे. पूर्वीसारखे जरी सिनियर सिटीझन्स असले तरी ते ऍक्टिव्ह असतात.
0: बरोबर.
1: त्यांचाही मोबाईल यूज, त्यांचं वाचन, त्यांचा टीव्ही वापर किंवा त्यांचं इतर बाकीचे ऍक्टिव्हिटीज खूप जास्त असतात.
0: बरोबर.
1: तर त्या ऍक्टिव्हिटीजना योग्य होईल अशा प्रकारची सर्जरी करू शकतो.
0: खूप महत्वाची माहिती सर तुम्ही या भागामध्ये दिलेली आहे आणि अत्यंत उपयुक्त अशी ही अत्याधुनिक प्रणाली आहे ज्याचा वापर करून श्रोते हो तुम्ही देखील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करू शकता आणि त्यासाठी संपर्क करू शकता नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 021-62-231-931. पुन्हा भेटूयात डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या अर्गॉस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होता. डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची। एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची।

0: अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
2: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
3: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
2: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकट भागवा,
3: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
2: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
3: पंचगंगा बँक, कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू.
2: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.
4: अरे वा, खूप दिवसांनी.
5: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
4: अहो तेच 60 रुपये.
5: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
4: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
5: आणि दुसरी?
4: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
5: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
4: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
6: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
7: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
8: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
9: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
8: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग @ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. प्रवेश सुरू.
9: संपर्क 83 29 72 94 98.
10: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
11: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
10: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
11: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
10: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
11: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
10: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
11: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95 185 68 006.
12: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
13: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
12: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: आकाशवाणीचे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:20 झाली आहेत. आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. पूना गाडगीळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, आपल्याला माहिती आहेच की भारतीय महिलांना सोन्याचे दागिने खूप आवडतात. पण सगळ्यात आवडणारा दागिना म्हणजे गळ्यातला सोन्याचा हार किंवा विविध सुवर्ण माला. आज पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आपल्याला सोन्यांच्या विविध माळांच्या प्रकारांची, यांच्या स्वरूपाची माहिती देणार आहेत. तसंच त्याची शुद्धता, मजुरी ही कशी असते याचीही माहिती.

0: माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार. माळा वेगवेगळ्या प्रकारच्या येतात, कारण त्याच्यामध्ये जे मणी वापरले जातात त्या मणीच्या आकारानुसार त्याला नावं दिली गेली आहेत.
0: बर.
1: म्हणजे मोहन माळे, जोंधळी माळे, त्याच्यानंतर व्हर्टिकल मण्याची माळ असते, कंठी मण्याची माळ असते.
0: बर.
1: तर हे सगळे जे मणी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे, असं समजा कंठी मणी असेल तर साधारणपणे षटकोनी असतो, जोंधळी माळ म्हटलं तर तो गुळगुळीत मणी येतो, मोहन माळ म्हटलं तर त्याला जरा रफनेस असतो,
0: डिझाईन
1: असतं त्याला, एक जेनेरिक म्हणजे इनबिल्ट डिझाईन असतं. मोहन माळेचा जर आपण एक विचार केला तर मोहन माळेमध्ये साधारणपणे 15 ते 17 ग्रॅम पर्यंत मोहन माळ 24-25 इंचाची मिळू शकते. आता त्याला जर तुम्ही एक्सटेन्शनला चेन लावली तर त्याचं वजन वाढू शकतं, पण अदरवाईज ती 17-18 ग्रॅम पर्यंत होऊ शकते.
0: एक पदरी
1: कारण आता मल्टीपदरच्या पण फॅशन निघाली. मल्टीपदर मध्ये 3 पदर केले जातात. एका बाजूच्या पदरांना 2 सेंटरला पदकं असतात, दुसऱ्या साईडला 1 सेंटरला पदक असतं आणि मग ती घातली जाते. पण एक पदरी जी माळ आहे ती साधारणपणे 15 ते 17 ग्रॅमची 24 इंचापर्यंत होते. साधारणपणे 100 मिलीग्रॅमचा 1-1 मणी असतो त्यातला, आणि त्यामुळे 120 ते 125 मणी. आणि मग मंगळसूत्र जसं गुंफलेलं असतं तारांमध्ये, तशा प्रकारच्या तारांमध्ये ते मणी गुंफले जातात आणि त्याची माळ बनवली जाते. हौशी कलाकार आपल्याकडे की ते 1-1 मणी वेळोवेळी घेत राहतात. 100 मणी साठले की घरवालीला जाऊन ती माळ द्यायची असते त्यांना. त्यामुळे त्यांचं 1500-1700 रुपये टाकून 1-1 मणी घेऊन मग काहीतरी 1-2 वर्षामध्ये ते एक मोहन माळ तयार होते. आता या माळांना पारंपरिक इतिहास आहेत, आणि आता जर आपण मोहन माळ म्हटलं तर त्यातल्या हलक्या वजनाच्या मोहन माळा बनतात, वजनाला हलक्या, क्वालिटीला नाही.
0: अच्छा, आणि याच्या प्युरिटी विषयी काय सांगाल?
1: प्युरिटी तर 22 कॅरेट हॉलमार्क, आणि बॅक साईडला जो फासा असतो किंवा रिंग असते बंद करणारी, तोंड बंद करणारी, तर त्याच्यावरती हाऊसमार्क म्हणजे सराफाचं नाव किंवा कारागिराचं नाव एम्बॉस केलेलं असतं, त्याच्यावरून कळतं ते कुठून घेतलंय, कुणी बनवलंय.
0: बर. सर, तुम्ही म्हणताय ही माळ बनवायची तर 15 ते 17 ग्रॅम त्याचं वजन होईल आणि त्याची मजुरी पण असते, तर साधारण याची किंमत किती जाते?
1: आता आजच्या भावानी म्हणजे आपण 1,50,000 रुपये 10 ग्रॅमला भाव आहे असं गृहित
0: धरूया,
1: तर त्या भावानी जर विचार करायचा झाला तर 17 ग्रॅम वजन 22 कॅरेटचं जर आपण विचार करायचा झाला तर ते साधारणपणे 2,50,000 आसपास त्याची किंमत होईल. सोन्याची 2,50,000-2,60,000. 14% ते 16% दरम्यान कुठेतरी याला मजुरी लागू शकते, तर ती मजुरीचा जर विचार केला आपण 2,50,000-16% तर ती साधारण 30-35,000 रुपयाची मजुरी आणि GST असं सगळं मिळून 3 लाखापर्यंत ही माळ होऊ शकते
0: अंदाजे.
1: हा, तर 3 लाखाची माळ करायची असली तर तुम्हाला दर महिन्याला साधारणपणे 10 महिन्याच्या स्कीममध्ये जायचं असलं तर 30,000 रुपये सेव्ह करायला पाहिजे.
0: म्हणजे एक पदरी जर का मोहन माळ करायची झाली तर एवढा आपल्याला साधारण खर्च येऊ शकतो. मोडक सर, आज आपण श्रोत्यांना, खास करून महिला श्रोत्यांना, सोन्याच्या विविध माळांची माहिती दिलीत. माझ्या जवळच्या पूना गाडगी आणि सन्स या शोरूमला आजच भेट द्यावी असं मलाही वाटतंय. श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगी आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगी आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात, पूना गाडगिळ अँड सन्स. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
4: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
3: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकड भागवा,
4: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
3: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
4: पंचगंगा बँक, कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू.
3: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: शिक्षणाचे नवे शिखर डीजी कॉलेज सातारा इथेच पूर्ण होतील आपल्या साऱ्या आशा.
3: रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, बीकॉम, एमकॉम आणि बीसीए यासारखे कोर्सेस, हायटेक आयटी लॅब्स आणि डिजिटल लायब्ररी, त्याचबरोबर नामांकित कंपन्यांमध्ये 100% प्लेसमेंटची सोय देखील. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
2: धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, उज्ज्वल भविष्याची उज्ज्वल सुरुवात.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
6: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
7: देत आहे 18 महिने मुदतीची
6: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
7: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
6: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
7: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
6: नियम आणि अटी लागू.
8: मुलांची काळजी वाटते
9: balamankare.com.
8: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
9: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
8: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
9: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
8: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
9: वाईट सवयी, उद्धट वर्तन
8: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
9: सर्व वयातल्या मुला मुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
10: आमचा फोन नंबर आहे 77981-981-22 पुणे.
11: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
12: ऍट 64 Avenue, 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
11: बुकिंग सुरू.

0: रे क्षणांच्या संगतीने मी अशी भारावले. स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा, गीत होतं राम मोरे यांचं, संगीतकार होते दशरथ पुजारी.
1: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
2: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
2: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021-2845-4570.
3: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
4: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
3: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
4: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
5: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, JK, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
6: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.

0: स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात संजय दामले यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं जितेंद्र कुलकर्णी यांनी.
1: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
2: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
2: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्ही ही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचार

0: साठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
5: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
4: खरंच?
5: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
4: आणि पारंपरिक कोर्सेस?
5: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्ग दर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस ही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
6: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.

0: सलील कुलकर्णी यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते संदीप खरे. श्रोत्यांनो, सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नान

0: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021-2845-4570.
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.

0: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं. सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं अरुण पोडवाल यांनी. याबरोबर सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: मुलांची काळजी वाटते
2: बालमन केअर डॉट कॉम.
1: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
2: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
1: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
2: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
1: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
2: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
1: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
2: सर्व वयातल्या मुला मुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
3: आमचा फोन नंबर आहे 77981 982 22 पुणे. 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
4: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
3: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 966-578-84.
5: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
6: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
7: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
6: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
7: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
8: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
9: अय्या, खरच मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
8: आई, आता झाली का पंचायत?
10: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान एनएक्स चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
6: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
10: श्री वर्धमान एनएक्स चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, सम्राट गणपती चौक सातारा.
6: तेव्हा श्री वर्धमान एनएक्स मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा.
10: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
6: नियम अटी लागू. स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
11: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा. 72-94-94-64-64.
6: बुकिंग सुरू.
12: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
13: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
14: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
13: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि

0: फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
2: श्रोत्यो, प्रसारित करीत आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम.

0: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं पद होतं मान अपमान नाटकातलं माणिक वर्मा यांच्या स्वरात. पदरचना होती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची.
1: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
2: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
2: संपर्क 83 29 72 94 98.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: रिमझिम बरसती पाऊस धारा इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
6: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा.

0: रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
3: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

अजित कडकडे यांच्या स्वरात संत गोरा कुंभार नाटकातलं पद आपण ऐकलं. श्रोत्यो, नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: देवदिनाघरी धावल्या नाटकातलं पदार्पण ऐकलं. कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरात पदरचना होती बाळ कोल्हटकर यांची.
1: मुलांची काळजी वाटते
2: बालमन केअर .com.
1: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
2: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
1: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
2: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
1: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
2: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
1: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
2: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
3: आमचा फोन नंबर आहे 77981 981 22, पुणे.
4: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
5: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
4: खरंच?
5: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
4: आणि पारंपरिक कोर्सेस?
5: BA, BCom, BCom, IT, MA, MCom, MCom, IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
6: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
7: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
8: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, JK, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
9: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
10: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
11: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स.

0: इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
0: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
2: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
3: अय्या, खरच मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
2: आई, आता झाली का पंचायत?
4: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
5: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
4: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, सम्राट गणपती चौक सातारा.
5: तेव्हा श्री वर्धमान एनएक्स मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा.
4: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
5: नियम अटी लागू.
6: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
7: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
6: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
7: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
6: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
8: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
9: शिक्षणाचे नवे शिखर DG कॉलेज सातारा, इथेच पूर्ण होतील आपल्या साऱ्या आशा.
10: रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, BCom, MCom आणि BCA यासारखे कोर्सेस, हायटेक IT लॅब्स आणि डिजिटल लायब्ररी, त्याचबरोबर नामांकित कंपन्यांमध्ये 100% प्लेसमेंटची सोय देखील. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
9: धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, उज्ज्वल भविष्याची उज्ज्वल सुरुवात.

0: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं पद होतं सौभद्र नाटकातलं आशा खाडिलकर यांच्या स्वरात. पदरचना होती अण्णासाहेब किर्लोस्कर यांची. याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आता सूत्रबद्ध निवेदनासह गाण्यांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सूत्रनिवेदन आहे मानसी मोघे यांचं.
1: नमस्कार. पक्ष्यांचा किलबिलाट, खारुताईंचा दंगा, मोरांचा केकारव आणि मंदिरातील घंटानाद या आवाजानं सकाळी जाग आली तर आपल्या मनाचा गाभारा आनंदानं भरून जातो. आपलं अवघं जीवनच संगीतानं व्यापून टाकले. या सगळ्या सुंदर सुरांचा विश्वात साजरा केलेला उत्सव म्हणजे जागतिक संगीत दिन. 21 जून हा जागतिक संगीत दिन संगीताच्या प्रसारासाठी आणि संगीताच्या विविधतेचा सन्मान करण्यासाठी जगभर साजरा करतात. याच अनुषंगानं आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन. 21 जून 1982 मध्ये फ्रान्समध्ये पहिला संगीत दिन साजरा केला.

नंतर ही संकल्पना जगभर पसरली. या दिवशी जगभरात संगीतप्रेमी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. रस्त्यांवर सादरीकरण, संगीत स्पर्धा, गायनवादनाचे कार्यक्रम करतात. उद्देश हाच की संगीतातून प्रेम, शांतता, एकात्मता यांचा संदेश देणं हा असतो. श्रोते हो, सा रे ग म प ध नी हे सात स्वर भारतीय संगीताचं मूळ आहे. संगीतात या सात स्वरांना महत्वाचं स्थान आहे. हे स्वर गायनवादनाचा पाया आहेत. सा ते नी पर्यंतच्या समूहाला सप्तक असं म्हणतात. असं म्हटलं जातं हे स्वर पशुपक्ष्यांच्या आवाजावरून प्रेरित आहेत. उदाहरणार्थ सा म्हणजे षडज, हा मोराचा टाहो. रे म्हणजे ऋषभ, हे बैलाचं हंबरणं, वगैरे वगैरे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात हेच सात स्वर गाण्याच्या मुखड्यात आले आहेत. अशी गाणी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, संगीत हे माणसाच्या आधीपासून निसर्गात आहेच. पानांची सळसळ, पाण्याचा खळखळाट, कोकिळेचं कूजन, माणसानं नंतर त्याला नाव दिलं ते सामवेदाच्या काळात. प्राचीन काळात टाळ्या वाजवणं, दगड आपटणं, आनंदानं ओरडणं, दुःखानं हुंकारणं हेच संगीताचं पहिलं रूप असावं. ओम हा पहिला नाद स्वर मानला जातो. शिवाच्या तांडव नृत्यातून आणि डमरूच्या आवाजातून नाद ब्रह्म उत्पन्न झालं. देवी सरस्वती ही सुद्धा ज्ञानाबरोबर संगीताची देवता आहे. सामवेदात गायनाला महत्व आहे, त्यामुळं मंत्र उच्चारण्यासाठी गायनाचा वापर केला. साम या शब्दाचा अर्थ संगीत आहे. वैदिक ऋषी यज्ञ करताना मंत्रांचं सुमधुर गायन करत, त्यानंतर पुढे संगीत साधना हा शब्द आला. ध्वनी अर्थात संगीत हा विश्वाचा पाया आहे, यातूनच थेट परमेश्वराशी जोडलं जायला मदत होते.

श्रोते हो, आपलं आयुष्यच श्वासाच्या लयीत सुरात सुरू असतं. रडणाऱ्या बाळाला खुळखुळा वाजवला की ते हसतं आणि खेळतं. अंगाई म्हटली की निद्राधीन होतं. विशिष्ट शीळ वाजवून प्रेमिक प्रेमाला साद घालतात. शुभ प्रसंगी सनई चौघडा वाजवतात. आरती करताना घंटानाद करतात. कुटुंबातले कार्यक्रम संगीतानंच तर नटलेले असतात. गाण्याच्या भेंड्या अंताक्षरीनं सुट्टी गाजते. इतकंच काय, सकाळी कुकरची शिट्टी, फोडणीचा चुर्र आवाज, ताक घुसळण्याचा आवाज, भाकरी थापटण्याचा आवाज, बांगड्यांची किणकिण, पैंजणाची छुमछुम, या सगळ्यांनी आपलं आयुष्य व्यापलंय. याच सुरात आपण मोहरतो, फुलतो. खरं ना, मोबाईलचं जग येण्याआधी आवडतं गाणं लागलं की काम थांबायचं. कुणीतरी म्हणायचं, थांब, माझं गाणं लागलंय. किती छान वाक्य होतं ते. खरं तर ते गाणं प्रत्येकाचंच असायचं. श्रोते हो, अशीच सरगम असलेलं पुढचं गाणं आमच्या रसिकांसाठी.

श्रोते हो, आपल्या जीवनातून संगीत वजा केलं तर काहीच उरणार नाही. जलद आणि उत्साही संगीत ऐकल्यानं मेंदूमध्ये आनंदी रसायन स्त्रवतं आणि मूड सुधारतो. चांगलं संगीत ऐकल्यानं तणाव आणि चिंता कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हलक्या संगीतानं गाढ झोप लागते. मधुर शांत संगीतामुळे हृदय गती स्थिर राहून रक्तदाब नियंत्रित व्हायला मदत होते. काही संशोधनांमध्ये असंही दिसून आलंय, वनस्पती आणि प्राणी यांच्यावरही संगीतामुळे छान बदल दिसून आले. गायींच्या दूध वाढीसाठी सुद्धा संगीत छान उपयोगी आहे. श्रोते हो, म्युझिक थेरपी अर्थात संगीत चिकित्सा ही उपचार पद्धती आता विकसित होतीये. बॉलिवूड विश्वात एक प्रसिद्ध किस्सा आहे. मदर इंडिया या अजरामर चित्रपटाचे निर्माते मेहबूब खान अमेरिकेत रुग्णालयात गंभीर आजाराशी झुंजत होते. अशा मध्ये त्यांनी लता दिदींना फोनवरून गाणं ऐकवा अशी इच्छा व्यक्त केली. रसिक बलमा दिल क्यू लगाया तोसे हे ते गाणं होतं. दिदींनी भावुक अंतःकरणानं ही इच्छा पूर्ण केली. तब्बल 20 दिवस हेच गाणं फोनवरून ऐकवण्याची विनंती लता दिदींनी पूर्ण केली होती. त्यामुळे मेहबूब खान यांना मानसिक शांतता मिळाली. श्रोते हो, हेच आहे संगीताचं सामर्थ्य.

असा राजाचा आग्रह होता. हा राग भक्तीनं शुद्ध गायला तर हवेत प्रचंड उष्णता निर्माण होते. झाडांची पानं वाळतात, दिवे आपोआप पेटतात, शरीराचा दाह होऊन गायकाला मृत्यूसुद्धा येऊ शकतो. पण राजाज्ञास्ती तानसेन यांनी दीप राग आळवला मात्र आणि तेच घडलं. वातावरण तापलं, झाडांची पानं वाळायला लागली, दिवे पेटले, आता अनर्थ होतो की काय असं वाटू लागलं. पण या गोष्टीवर तोडगा तानसेन यांनी आधीच करून ठेवला होता. त्यांच्या मुलीनं सरस्वतीनं लगेच राग मेघमल्लार आळवायला सुरुवात केली आणि काही वेळात काळे ढग जमायला सुरुवात झाली आणि पाऊस पडला, अनर्थ टळला. श्रोते हो, अशी असते संगीताची ताकद.

श्रोते हो, एक कथा वाचण्यात आली. सम्राट अकबराच्या दरबारात नवरत्नातलं एक रत्न म्हणजे मिया तानसेन हे अद्वितीय गायक होते. तानसेन यांनी दरबारात दीप राग गावा

0: श्रोते हो, आयुष्यात सगळं मागं राहतं, माणसं, ठिकाणं, वर्ष, काळ, अगदी सगळं. दूर रेडिओवर एखादं जुनं गाणं सुरू असतं, मनातली ती आवाजाची पेटी ही सुरू असते नव्या सुरांची. काही वर्षांनी आपणही एखादी आठवण होऊ, एखाद्या फोटोमध्ये, कुणाच्या मनामध्ये. त्याच वेळी एखादं गाणं लागेल आणि कुणाला तरी आपली आठवण येईल. म्हणूनच कदाचित देवानं आठवणींना डोळे दिले नाहीत, पण सूर दिले. कारण डोळे मिटले तरी आठवणी दिसेनाशा होतात, पण एक सूर तो कायम मनात वाजत राहतो.
1: चल शुरू हो जा.
2: सा.
1: अरे बस बस बस बस, सा पे रुक गया, आगे बढ़.
2: रे.
1: रे के आगे क्या है?
2: गा.
1: अरे वाह वाह वाह वाह वाह वाह वाह, क्या गले में तासीर है.
2: ये बात है तो
1: चल वापस आ जा फिर से अपनी जगह पे.

0: सारे गामा 1 2 3 4
1: श्रोते हो, या कार्यक्रमातून मी मानसी आता मात्र निरोप घेते. नमस्कार. सूत्रबद्ध निवेदनासह गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकलात. सूत्रनिवेदन होतं मानसी मोघे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. वनिता मंडळ कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

नमस्कार मंडळींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मैत्रिणींनो, श्रोते हो, गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: श्रोतेहो नमस्कार. गुणसागर गंभीर सुरताल लय तान गान के किमयागार सुजान अशा शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल असे पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर. आपल्या शिष्यांना सुरतालाचं भान आणि ज्ञान ज्यांनी अगदी भरभरून दिलं असे निळकंठ बुवा अभ्यंकर. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. वर्षा ते नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीचं आणि तुमचं अगदी जुनं नातं आहे.
1: खूपच जुनं नातं.
0: इथे येणं तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचा भाग आहे ना?
1: अतिशय आनंदाचा भाग आहे आणि या कारणासाठी.
0: होय बरोबर. वर्षा भावे हे नाव सर्वपरिचित असं आहे. कलांगण या संस्थेच्या वतीने गेली 28 वर्ष लहान मुलांना कला संस्कार देणारी अशी संस्था, तिच्या संस्थापिका वर्षा भावे. निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्याकडे 1984 ते 2000 सालापर्यंत त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि गुरूंकडनं आपल्याला जे काही मिळालं तेच आपल्या शिष्यांना वर्षातही सातत्याने देत आहेत. हजारो लहान मुलांना संगीत शिक्षण, संगीताचा कान देणं आणि भान देणं हे दोन्ही वर्षातही सातत्याने करतायत. आणि आज वर्षातींचं येण्याचं प्रयोजन म्हणजे पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं जन्मशताब्दी वर्ष हे आता समाप्त होतंय. यानिमित्ताने बुवांच्या आठवणींना उजाळा आपण देणार आहोत. अनंत अंत नको पाहू जाशी कुठे नवनीत चोरा थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळीचा चोर नाम घेता मुखी राघवाचे अशी कितीतरी गाणी बुवांनी संगीतबद्ध केलेली आहेत. तर आज त्यांच्याच काही आठवणी वर्षातही तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडणार आहे. तुम्हाला बुवांचा सहवास हा दीर्घकाळ लाभला नाही का?
1: हो खूपच दीर्घकाळ लाभला. माझं लग्न झालं त्याच्या आधी मी पंडित काणेबुवांच्याकडे शिकत होते इचलकरंजीला. आणि माझी आजी इंदिराबाई खाडीलकर हिच्याकडे मी लहानपणापासून गाण्याचं शिक्षण घेतलं. पण जेव्हा काणेबुवांच्याकडे मी शिकत होते आणि आता पुढे कुणाकडे मी शिकायचं असा प्रश्न निर्माण झाला, मी मुंबईला येणार होते सांगली सोडून, तर तेव्हा त्यांनी मला गुरुवर्य अभ्यंकर बुवांचं नाव सांगितलं. आणि त्यांनी मला ते आवर्जून यासाठी सांगितलं, ते मला म्हणले शास्त्रीय संगीत ते उत्तम तुला शिकवतीलच, प्रश्नच नाही. प्रोफेसर बी आर देवधरांचे ते शिष्य आहेत. त्याच्यानंतर पंडित जगन्नाथ बुवा पुरोहितांच्या गायकीचा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी गोष्ट तुला फार आवडते म्हणजे तुला भावसंगीताचं आवड आहे किंवा त्यातलं गम्य आहे, तुला ते जमतं चांगलं, तर अशा सगळ्या गोष्टी नाट्यसंगीत हे खूप चांगलं शिकवतात. कारण ते 22 वर्ष सी रामचंद्रांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून होते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आणि सगळ्यात त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे 1982 साली मी मराठी रंगभूमी म्हणजे शिलेदारांची कंपनी पुण्यात त्यांच्या शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका केली होती.
0: अरे वा.
1: आणि ही जी भूमिका होती त्या भूमिकेसाठी जी जुनी पदं आहेत त्याच्यातच काही पदांना अभ्यंकर बुवांच्या चाली होत्या.
0: अच्छा.
1: आणि त्या चाली इतक्या इंटरेस्टिंग होत्या, इतक्या छान होत्या, म्हणजे प्रभावित करणाऱ्या होत्या. ते पण कारण आहे की मला असं वाटलं की असं संगीतकार असलेले गुरु आपल्याला लाभले तर आपल्याला खूपच अजूनही आपल्याला काहीतरी वेगळं मिळेल. मला माहिती नाही तेव्हा मला संगीतकार म्हणून कितीस काही कळत होतं किंवा माझा त्या बाबतीत काही विचार होता का ते मला आता काही आठवत नाही. परंतु मी बुवांच्यामुळे संगीतकार झाले हे निश्चित पुढे जाऊन.
0: आणि लहान मुलांची तर अनेक असंख्य गाणी तुम्ही स्वतः सुद्धा केलेली आहेत.
1: होय.
0: हा बुवांचाच आशीर्वाद तुम्ही मानत?
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
0: आणि एका गुरुंनी तुम्हाला दुसऱ्या गुरुकडे जाण्याची ही वाट दाखवली.
1: ते दोघं घनिष्ठ मित्र होते, अतिशय जवळीक होती त्यांच्यामध्ये. दोघांना एकमेकांच्या गाण्याबद्दल प्रचंड आदर होता. आणि काणेबुवा सुद्धा म्हणजे गवयांचे गवई असं आपण म्हणू अशा पद्धतीचे अत्यंत उच्च दर्जाचे ऋषितुल्य गुरु होते तेही आमचे. त्यांच्याकडे मला 4 वर्ष शिकायला मिळालं, म्हणजे साधारण 12वीपासून मी ग्रॅज्युएट होईपर्यंत वगैरे त्यांच्याकडे शिकू शकले. सांगलीला मी त्याच्या आधी चिंतूबुवा म्हैसकरांच्याकडे गाणं शिकले, त्याच्यानंतर

इचलकरंजीला प्रभाकर बुवा शेंडे कीर्तनकार होते ते फार छान, त्यांच्याकडे गाणं शिकले. त्यांनी एक कुलवधू म्हणून शाळेत नाटक केलं होतं, त्यात मी प्रमुख भूमिका पण केली होती 9वीत असताना. त्यामुळे अशा पद्धतीचा ना एक नाट्यसंगीत, संगीत नाटक आणि शास्त्रीय संगीत, घरात किराणा घराण्याचं गाणं आजी गायची माझी, अशा सगळ्याचा संस्कार माझ्यावर होता आणि प्रचंड आवड, किल्ली दिली की गायला सुरुवात असा.

0: वर्षा ते सांगली इचलकरंजी मध्ये संगीताचं तुमचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे मुंबईत आल्यानंतर निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे तुम्ही गेलात. पुढे
1: अभ्यंकर बुवांच्याकडे आल्यानंतर म्हणजे काणेबुवांच्याकडनं बुवांच्याकडे आल्यानंतर एक गुरु म्हणून थोडंसं आपलं वय पण आपण थोडंसं मोठे होतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एका गुरूंकडे शिकायला लागतो त्यावेळेला त्या दोन गुरूंच्या मधली काय बरं म्हणूया म्हणजे वेगळेपण असं म्हणायला पाहिजे.
0: काही प्रमाणात तुलना सुद्धा आपल्या मनात होते.
1: वेगळ्या प्रकारची तुलना होती ती. म्हणजे आमचे काणेबुवा म्हणजे कुटुंब वत्सल, घरात गाई गुरो, नंतर शेती भाती आणि मग आम्हाला अगदी मनसोक्त शिकवणं असं चालायचं. जेवायला खायला घालायचं अगदी गुरुकुल पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे शिकलो. एक प्रकारचा मगाशी म्हटलं तसं कुटुंब वत्सल प्रेमळपणा होता त्या ह्याच्यात. आणि अभ्यंकर बुवा एकटे होते, त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळे एक अगदीच वेगळ्या प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे एकतर कठोर होते आणि कर्मठ होते, निस्पृह होते. त्यांच्या काही काही तत्वप्रणाली इतक्या मजबूत होत्या की आम्हाला दहशत होती त्यांची. एक प्रकारची
0: शिस्तप्रिय.

0: खूप शिस्तप्रिय होते. गाणं शिकवताना सुद्धा म्हणजे काणेबुवांची शिस्त होतीच, प्रश्नच नाही, पण अभ्यंकर बुवांची शिस्त करडी होती. हा म्हणजे दरारा होता. आणि त्यांचं गाण्याचं शिक्षण चांगलं म्हणजे आवाज साधनेच्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे आवाज लावायचा कसा याबद्दलची त्यांचे निश्चित विचार होते आणि त्या विचाराप्रमाणे ते मला शिकवत असत.
1: बरं.
0: म्हणजे माझी ज्येष्ठ गुरु भगिनी म्हणजे कीर्ती शिलेदार.
1: अच्छा. त्या सुद्धा निळकंठ बुवांच्या शिष्या.
0: ती तर त्यांच्याकडे 25-30 वर्ष तिचं शिक्षण झालं. आणि म्हणजे आम्हाला बुवांच्या बद्दल अतिशय आदर तो ह्या गोष्टीसाठी की त्यांचा संयम इतका कमाल होता की कितीही वेळ एखादी जागा ते शिकवायला तयार असत, आम्ही कंटाळू पण ते कधीही कंटाळायचे नाहीत, येईपर्यंत शिकवत राहायचे. आणि त्यामुळे आवाजाला कस येणं, आवाजाचा विशिष्ट लगाव तयार होणं, कसा आवाज लावायचा खालपासून वरपर्यंत ह्याबद्दलच्या काही निश्चित त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या त्यांनी आमच्यावर उत्तम पद्धतीने बिंबवल्या. म्हणजे मला याची खात्री आहे आज जे काही मी मुलांना शिकवते ते बुवांचंच आहे आणि त्यांच्या मुखातून जे आलेलं आहे ते अंशतः जेवढं मला घेता आलं ते मी मुलांना सांगायचा प्रयत्न करते.
1: म्हणजे आपल्या शिष्यांवरती मेहनत घेणारे असे गुरु तुम्हाला लाभले की न कंटाळता अथकपणे ते शिकवत असत
0: अगदी
1: आणि त्यांच्या मनाप्रमाणे तुमच्या गळ्यातून जोवर उतरत नाही तोवर बुवा ते पुन्हा पुन्हा शिकवत
0: असत.
1: पण मग तुमचा क्लास कसा असायचा, म्हणजे वैयक्तिक असायची शिकवणी का काही शिष्य तुम्ही एकत्र शिकायचा?
0: वैयक्तिकच असायची खरं तर. जेव्हा मी शिकायला सुरुवात केली त्यावेळेला मी एम ए करत होते.
1: हा.
0: त्यामुळे काणेबुवांनी मला सांगितलं की तुझं हे काय शिक्षण वगैरे आहे एम ए वगैरे हे काही बुवा तुला शिकवतील असं मला वाटत नाही, तर त्यासाठी तू आधी स्वतः अभ्यास करून तुझी परीक्षा देऊन टाक आणि मग त्यांच्याकडे जा. त्यामुळे माझं एम ए पूर्ण झाल्यानंतर मी अभ्यंकर बुवांच्याकडे खर तर ते भेटायचे नाहीत कारण ते एकटे राहत असल्यामुळे ना असंच त्यांचं काही ना काही चालू असायचं, रेकॉर्डिंग असतील किंवा कुणाच्या शिकवण्या असतील असे ते बाहेर असत. त्यामुळे मी त्यांच्या घरी चिठ्ठी टाकत असे, मी येऊन गेले बुवा आणि मला तुम्हाला भेटायचंय आणि मी काणेबुवांची शिष्य आहे वगैरे वगैरे. तर एके दिवशी ते आमच्या घरी आले.
1: अच्छा.
0: हा. ते माझ्या सासूबाई सासऱ्यांना ओळखत असत आणि माझ्या मावस सासूबाईंच्या मिस्टरांचे ते खूप जवळचे मित्र होते, त्यामुळे त्यांना आमची सगळी कौटुंबिक माहिती होती.
1: हा, हा.
0: त्यामुळे ते घरी आले, मी अर्थात पत्ताही लिहित असे.
1: पण हाही मोठे पण
0: हो खूपच. आणि आले आणि काय केलं असेल त्यांनी, मी जे त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या ती चिठ्ठ्या ठेवायचे ना त्या सगळ्या घेऊन आले होते.
1: बर.
0: आणि मला म्हणाले की मी आता परवा तुमचं एके ठिकाणी गाणं ऐकलं आणि मला आवडलं ते.
1: बर.
0: म्हटलं कुठे ऐकलं तुम्ही? तर ते म्हणले असं असं दादर माटुंगामध्ये तुम्ही क्लासिकल गायलात आणि मला चांगलं वाटलं गाणं तुमचं.
1: तुम्हाला माहित होतं आलेले बुवा?
0: नाही मला माहिती नव्हतं. आणि मग नंतर मला माझ्या सासूबाई म्हणल्या की आज अभ्यंकर बुवा आले होते तुझ्या गाण्याला. खरं तर मी त्यांना पाहिलं होतं पण माझ्या काही ते लक्षात आलं नाही खरं तर त्या दिवशी, कारण मी खूपच वर्ष आधी पाहिलं होतं त्यांना. मग त्या माझ्या सासूबाईंच्याकडे त्यांनी त्या चिठ्ठ्या दिल्या आणि म्हणले मी यांना शिकवायला तयार आहे आणि ह्या फार चांगली गोष्ट म्हणजे अतिशय दाणेदार अक्षर आहे बाईंचं, ह्या फार सुंदर अक्षर आहे बरं का. म्हणजे मला हे सगळं वेगळंच वाटत होत. आणि मग नंतर म्हणाले मी येतो आणि म्हणाले मी आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळी 5-5:30 वाजता येईन.
1: बर. अच्छा.
0: घरीच येईन तुमच्याकडे. मग ते तसे यायला लागले. मग अर्थातच माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांनी मिस्टरांनी म्हणजे खूप चांगलं स्वागतही केलं त्यांचं. तुम्ही फी काय घेणार बुवा असं विचारलं तर ते म्हणले नाही नाही ह्यांनी रियाज मारायचा भरपूर आणि चांगलं गायचं, हीच माझी फी आहे असं त्यांनी सांगितलं. माझ्या पोटात गोळाच आला म्हणजे खरंच. आणि मग नंतर शिकवायला लागल्यानंतर मला म्हणाले जे आधीचे काय काय दोष आहेत ना ते सगळे काढायचेत. हा. त्यामुळे ते सगळं पुसून टाकायला लागेल पहिलं सगळं वाईट वाईट काय आहे ते.
1: आणि असतं ना म्हणजे अगदी गाणं शिकलेल्या
0: पदवी सुद्धा घेतलेली होती तरी सुद्धा त्यांनी मला असं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं हो बुवा तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे.
1: हे आत्ताच्या मुलांना किती कठीण आहे हो, म्हणजे क्लास सुरू झाले की मुलांना लगेच परफॉर्मन्स कधी देऊ पहिला असं होऊन जातं.
0: खरंच असं आता म्हणजे खूप बदललंय, खूपच बदललंय. म्हणजे तुम्ही म्हणताय आता मला की म्हणजे आता कशी मुलं हे करतात ते करतात, तर मी सांगू का मी पुढच्या 2 आठवड्यातच माझ्या लक्षात आलं.

0: मी कुठे सापडली आहे ते.
1: अच्छा,
0: चांगलंच त्यांनी मला धारेवर धरलं आणि त्यांनी चांगलंच करून घेतलं माझ्याकडनं. म्हणजे मला त्यांनी इतक्या गोष्टी बारीक बारीक बारीक गोष्टीत ते शिरायला लागले की नाही असा नाही लावायचा षडज, हे सुरात नाही आहे, हे असं नाही चालणार, हा उच्चार असा नको, श्वास इथे नाही घ्यायचा. म्हणजे ज्या गोष्टींची जाणीव अवेअरनेस जागरूकता मला अजिबात नव्हती, म्हणजे काणेबुवांच्याकडे शिकत असताना ती अर्थातच बुवा सांगत तसे आम्ही गात असू पण बुवा फारसं बोलत नसत. अभ्यंकर बुवांचं कसं ते जिथल्या तिथे हे असं आहे म्हणून असं नाही करायचं असं सारखं सांगत. कदाचित चित्रपट सृष्टीमुळे त्यांना तो हे आलेला असेल आणि बी आर देवधरांच्यामुळे पण की आवाज साधना म्हणजे आवाज असा असा लागला की आरशात तुम्ही एक माणूस म्हणून प्रतिबिंब पाहता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे दिसायला हवे असता ही असते की नाही आपली कल्पना. तशी तुमचा आवाज ऐकत असताना माझा आवाज कसा असेल याबद्दलची तुमची कल्पना स्पष्ट पाहिजे.
1: बरं,
0: हे त्यांनी मला पहिले.
1: केवढा विचार आहे हा,
0: खूपच मोठा विचार आहे. आणि हा म्हणजे अगदी काय बरं म्हणतात साक्षात्कारी, म्हणजे हा शब्द मोठा असला तरी खरंच म्हणजे क्लिक होणारा असा तो विचार होता. आणि त्या विचाराने मला खूपच झपाटून टाकलं. म्हणजे मला त्रासच व्हायचा. मी अगदी 100% सांगते की ते तितकंसं सोपं नव्हतं. जे पहिले आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा ते अननोईंगली झालेले असतात, आपले कुठलेच गुरु आपल्यावर वाईट संस्कार करत नसतात, पण आपल्याला त्या गोष्टीतून काय काय घेता येतं काय घेता येत नाही हे कळण्याचं वय नसतं, बुद्धी नसते. ते सगळं हळूहळू उलगडायला लागलं आणि मग मला वाटायला लागलं नाही मला हे असं करायचंय. म्हणजे जलद ताण घेताना तोंड वाकडं नाही झालं पाहिजे. एखादा शब्द उच्चारताना जर तो दीर्घ असेल तर तो दीर्घच असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही श्वास कुठे घेतला पाहिजे. आता हे सगळं म्हणजे सारेगममध्ये शिकवत असताना मला ह्याचा फारच उपयोग झाला की तो जो श्वास आहे, श्वासाच्या जागा आहेत, कुठे मध्ये पोकळ श्वास, मोठा श्वास, दीर्घ श्वास, शॉर्ट पटकन श्वास घेऊन गाणं म्हणायचंय पुढे, हे सगळंच
1: टेक्निक त्याच्यातली तंत्र.
0: ते तंत्र मला फारच चांगल्या पद्धतीने बुवांच्याकडनं शिकायला मिळालं होतं आणि ते कुठे वापरायचं कसं वापरायचं स्वतःसाठी आणि शिकणाऱ्या मुलांसाठी.
1: काही आम्हाला उदाहरण ऐकू शकाल का, म्हणजे सूर लावण्याची पद्धत किंवा काय याच्या बाबतीत बुवांनी सांगितल्यानंतर कसा बदल करतात.
0: हा, आता

0: हा जो चंद हा शब्द आहे हा कधीच माझा एका श्वासात यायचा नाही. म्हणजे तिथे काही क्षमा वगैरे नव्हती. ते म्हणायचं येतकसा नाही आलाच पाहिजे. तीन मात्रांमध्ये हा जर शब्द आहे तर तो तीन मात्रांमध्ये पूर्ण म्हणून शेवटी तो सोडल्यानंतर सुद्धा तुमचा श्वास अजून आहे
1: दमसास आपला किती पाहिजे
0: असं समोरच्याला वाटलं पाहिजे. म्हणजे तुमची दया नका येऊ देऊ ना, दमसास चांगला ठेवा.
1: खरी आवाज साधना जी म्हणतात ती
0: त्यांच्याकडनं करून नंतर आकार इकार उकार ह्या उच्चारणाबद्दल ते अत्यंत म्हणजे ईचा उच्चार खूप वेळा भावगीतात गाताना मुलींचा ए ऐकू येतो किंवा एचा ई ऐकू येतो तर ते त्यांनी कधीही मान्य केलं नाही. त्याबद्दल त्यांचा हट्ट असायचा, आग्रह पण नाही, हट्ट असायचं की हे असं असंच झालं पाहिजे. अजून काही शब्द म्हणजे जेव्हा एखादं भक्तिगीत किंवा भावगीत असेल तर उदाहरणार्थ जाशी कुठे नवनीत चोरा या गाण्यामध्ये असेल राधा गवळण वेळी तर असेल हा शब्द मधला से जो तो दीर्घ आहे तर असेल राधा असं कधीतरी मी म्हणायचे तर ते म्हणे असं कसं तुम्हाला मराठी भाषेचा काही अभ्यास नाही का तुमचा असं कसं तुम्ही से शॉर्ट कसा म्हणू शकता. मग मी असेल असं मी म्हटलं तर म्हणले गाण्याचा भाव काय असेल राधा गवळणवेळी असेल राधा गवळणवेळी मग ते तसं नको का असेल राधा गवळणवेळी तो असेल हा शब्द किंवा चार अक्षरी शब्द असेल तर कुठल्या अक्षरावर तबल्यामधला बीट आला पाहिजे की ज्या योगे त्या शब्दाचा तुकडा पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. हे ना ते मला सारखं सांगत असत प्रत्येक म्हणजे क्लासिकलमध्ये लाईटमध्ये भक्तिगीत भावगीत गझल नाट्यपद ह्या सगळ्यामध्ये त्यांचा तो विचार ते सतत बोलत असत आणि ह्याचा परिणाम एक संगीतकार होण्यासाठी मला ते आपोआप मिळालेलं शिक्षण आहे ते मला फार उपयोगाला आलं.

0: डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद सुरू आहे. तुम्ही शिकवत होता त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत,
1: हो हो,
0: त्याच्या जोडीने ही
1: शिकवायचं
0: सगळी भावसंगीताची.
1: ऍक्च्युली काय व्हायचं माहितीये का, त्यांना आवड होती सर्व प्रकारच्या गायनाची, त्यांना आवड होती. कारण तसा त्यांच्यावरही झालेला संस्कार होताच, म्हणजे ते क्लासिकल उत्तम गायचेच, पण सी रामचंद्रांच्याकडे 22 वर्ष म्हणजे प्रचंड कालखंड होता. आणि त्या कालखंडात त्यांना कितीतरी गायक बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळाले. सी रामचंद्रांबद्दल सुद्धा त्यांना अतिशय आदर. ते म्हणले त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. ते सगळं त्यांना अनुभवायला मिळालेलं असल्यामुळे ना, आम्हाला शिकवत असताना त्याच्यावरचे ते सगळे प्रयोग आमच्यावर आपोआप होत असत. म्हणजे क्लासिकल शिकून झालं 2-3 तास
0: की त्या 2-3 तास,
1: हा हा, सहजच, अगदी 5-5:30 ते आले की आम्ही अगदी चहा पाणी झालं की 5:45 जे सुरू करायचो ते 8:30 तरी सहज वाजायचे. क्लासिकल संपायचं,
0: तासाभराचा क्लास
1: कधीच नाही, कधीच नाही. आणि मग त्यानंतर त्यांना आठवायचं की आता हे तुम्हाला मी हे जरा नाट्यपद सांगतो, किंवा हे एक नवीन भजन आहे ते ऐका, हे आमच्या सी रामचंद्रांनी असं असं गायलं होतं पण ते रेकॉर्ड मध्ये गायलंय, आपण ते गायकीच्या अंगाने कसं होतं बघूया, मग पळबर थांब जरा रे विठू, मग ते शिकवायचे. मग ते सुद्धा शिकवत असताना आमचा तासभर सहज जायचा.
0: अच्छा,
1: हा, असं नाही की 5-10 मिनिटात काय संपलंय वगैरे. ठुमरी, दादरा, गझल, शब्दोच्चारावर तर त्यांचं इतकं विलक्षण प्रेम होतं, त्या भावभावनांवर इतकं प्रेम होतं. म्हणजे हाय हा शब्द ठुमरीत आला की ते म्हणायचे की काय तुम्ही बायका असून असं उच्चारता शब्द, तो कसा उच्चारला पाहिजे ऐका, असं म्हणून ते अगदी दाखवायचे की असं असं उच्चारण असलं पाहिजे या शब्दाचं. असे म्हणजे अगणित अनुभव, अगणित गोष्टी, आणि त्या सगळ्यातून जे काही त्यांच्याकडून मिळालं, म्हणजे कृतज्ञ हा शब्दही कमी पडेल इतकं खूप बुवांच्याकडनं मला मिळालं.
0: सूर ताल याच्याबरोबरच शब्दांमागचा भाव,
1: हो,
0: अर्थ, आशय, हे सगळं आपल्या गायकीतून पोहोचवलं पाहिजे अशी सगळी शिकवण बुवांनी तुम्हाला.
1: म्हणजे शास्त्रीय गायनात सुद्धा शब्द तोडायचा नाही, शब्दाचा अर्थ सांगायचा. बंदिशीचा अर्थ कळला पाहिजे, बंदिशीचा अर्थ आधी समजून घेऊन मग तुम्ही ती गायची. नंतर त्यात सुद्धा शब्द वेडेवाकडे तोडायचे.

आहेत त्यातही पुन्हा एक्सप्रेशन जे आहे बंदिश गाताना जेव्हा बोल बनाव केले जातात ते बोल बनाव सुद्धा त्यांचा एक फार आनंददायक असा अनुभव आहे तो की पहिल्यांदा बोलबनाव करायला खूप अवघड जातं जेव्हा आपण गाणं शिकतो कारण एक काय असतं माहितीये का ते एकावर एक स्तर आहेत. पहिला स्तर असा आहे की तुम्हाला सरगम उत्तम कळली पाहिजे नोटेशन कळलं पाहिजे ते लईच्या अंगाने गाता आलं पाहिजे आणि त्या नोटेशनच्या आधाराने त्याच्यावर आपल्याला शब्द म्हणायचे आहेत. बरं ते शब्द म्हणत असताना अ आय ई चा ह्रस्व दीर्घाचा लघुगुरुचा विचार करायचा आहे क्लासिकल गाताना सुद्धा ते वेडेवाकडे तोडायचेही नाहीत तर ते काय म्हणायचे मला की क्लासिकलच्या अंगाने म्हणजे तुमचा पूर्ण आवाज लावून तुम्हाला भावगीत गायचंय बोल बनाव करताना म्हणजे एक्सप्रेशन्स व्यक्त करायचे आणि शब्द तोडायचे नाहीयेत लयकारी करायचे अशा सगळ्या चौफेर त्याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे. अर्थात हा फार सुंदर विचार होता तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ते अवघडही अतिशय होतो परंतु तो एक संस्कार झाला शब्द न तोडणं

0: गुणसागर गंभीर पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे. वर्षा, ते बुवांची एखादी बंदिश आम्हाला सांगाल का?
1: हो, सांगते ना. यमन मधली एक बंदिश आहे.

0: से कैसे।
1: क्या बात है वर्षाताई, किती सुंदर, अतिशय मी त्याच्यात तो आर्जव हे सगळं त्या समजावण्यातलं हे तुमच्या गाण्यातनं अगदी थोडकी ही झलक ऐकली, त्यातही आम्हाला अनुभवता आलं। असे चांगले गुरु लाभणं हे खरोखरच भाग्याने होत असावं नाही का? तुम्हाला गुरुंना तानपुरा साथ करण्याची संधी मिळाली का? त्यांच्या मैफली कशा असायच्या?
2: नाही मिळाली, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की त्यांचे काही विचार होते स्वतःचे। ते मला म्हणताना नेहमी म्हणायचे की मी गाणं शिकलो, क्लासिकल शिकलो, पण मी व्यवसायाने वेगळा होतो, म्हणजे मी श्रीरामचंद्रांच्याकडे होतो, मी संगीतकार होतो, पण मी मैफलीचा गवई होण्यासारखा रियाज नाही केला कधी।
1: अच्छा,
2: त्यामुळे मी फारसं कधी गाणार नाही किंवा गात नाही किंवा गायलो नाही,
1: म्हणजे मंचीय सादरीकरण नसायचं।
2: मंचीय सादरीकरण म्हणजे जे रेग्युलर मैफली करणारे गवई असतात तसे ते नव्हते, पण आमच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठी असायची ती, कीर्तिताईकडे पुण्याला खूप मोठा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम व्हायचा, त्यात आम्ही सगळे गायचो, मग नंतर शेवटी ते गायचे, किंवा काही एक दोन मोजक्या त्यांच्या मी मैफली सुद्धा ऐकलेल्या आहेत। त्याच्या मी तानपुऱ्याच्या साथीला नव्हते, मी समोर ना ऐकलं, कारण फारच कमी मैफली त्यांनी
1: करायचे,
2: पण ते जेव्हा करायचे तेव्हा जगन्नाथ दुआंच्या गायकीचा त्यांच्यावर असलेला प्रभाव इतका स्पष्ट दिसायचा, ते आम्हाला नेहमी सांगत असत की जगन्नाथ बुवा असे गात असत की इतके स्वर त्यांचे काळजाला भिडायचे, क्लासिकल गात असताना सुद्धा की गलबला लावायचं, डोळ्यात पाणी यायचं असं ते सांगायचे, पण हा अनुभव त्यांच्या गायकीतून यायचा आम्हाला। ते जेव्हा गायचे, बुवा जेव्हा कधीही गायचे किंवा आम्हालाही शिकवायचे ना, तेव्हा कधी कधी वाटायचं की हे अशक्य आहे, हे जे काही आत्ता हे केलं त्यांनी ते असं भरून यायचं आतून, आणि हे नाही आपल्याला कधी जमणार असं वाटायचं। मैफलीतलं सुद्धा त्यांचं गाणं, म्हणजे मी तर त्यांची शिष्य आहे, परंतु जे तबलावादक माझ्या बरोबरीचे, म्हणजे नितीन डेगवेकर म्हणून डोंबिवलीत आता असतात, भाईंचे शिष्य आहेत, तर मला नेहमी म्हणतात ते की बुवांचं गाणं ऐकलं की कासावीस व्हायला होतं, काहीतरी त्यांच्या गाण्यात असं वेगळं आहे, त्यांच्या स्वरात एक वेगळी आर्तता आहे, एक आर्द्रता आहे, तर ती त्यांनी

त्याच्यामध्ये पेरण्याचा त्यांच्याकडून खूप प्रयत्न केला, आम्ही ती कणभर घेऊ शकलो असं म्हणायला हरकत नाही, कारण ते खरंच खूपच दिव्य असं शिक्षण होतं निश्चितच.

0: ही खरं तर गुरुमुखी विद्या आहे की गुरुने गायचं आणि त्या गाण्यातनं शिष्याने आत्मसात करायचं. परंतु प्रोफेसर देवधरांनी ही विद्या शब्दबद्ध केली. पुस्तकं जी आहेत ती प्रोफेसर बी आर देवधरांची आहेत. तर निळकंठबुवांनीही आवाज साधना शास्त्र याचा जो अभ्यास केला त्याविषयी आम्हाला सांगाल का?
1: हां, ऍक्च्युली कसं झालं बुवांचं की ते खूप लहानपणी पुण्यात राहत होते आणि पुण्यात ते पंडित विनायकबुवा पटवर्धनांच्याकडे काही काळ शिकले. विनायकबुवा पटवर्धनांना त्यांच्यातला स्पार्क जाणवला आणि बी आर देवधरांनी पण त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन मुंबईला आपल्याकडे बोलवून घेतलं.
0: अच्छा,
1: तेव्हा लहान होते बुवा, म्हणजे 14-15-16 असं काहीसं वय त्यांचं असावं असं मला त्याने जे सांगितलेलं आठवते त्याच्यावरून. आणि तिथे आल्यानंतर मात्र बी आर देवधरांच्याकडे ते पुन्हा तेच मला वाटतं की देवधर गुरुजींनी काही त्यांना समोर बसून आवाज साधण्याचे शिक्षण दिलं असेल असं मला वाटत नाही, परंतु ते जे त्यांना शिकवत होते त्यातूनच बुवांनी ते वेचलं असणार. तर मला शिकवत असताना त्यांनी नक्की त्या गोष्टीचा अभ्यास केलाय, विचार केला, हे मला सहज कळलं. माझा आवाज फार, ज्याला काय म्हणतो, मी अगदी लहानपणापासून प्रचंड आवडीने गात आलेली आहे, पण माझा आवाज फार सुंदर, सुरेल, ज्याला म्हणतात ना आदर्श आवाज, असा नाही. श्वासाच्या पण खूप कमतरता माझ्या आवाजात होत्या. काणेबुवांनी त्याच्यावर प्रयत्न केले, पण अभ्यंकर बुवांनी त्याला अक्षरशः ते कस दिला त्याला असं मला जाणवतं. कारण त्यांनी मला इतक्या सूचना ते करत असत ना आवाजाच्या लगावाच्या संदर्भात की मला सारखं, मी त्यांना कितीतरी शंका म्हणजे भीती वाटायची, पण विचारायचे बुवा हे असं केल्यावर चोरून नाही का वाटत, हे असं केल्यानंतर हे असं नाही का वाटत, मग माझा श्वासच मध्ये संपून जातो. तर ते म्हणले की नाही, हे असंच करायचं, करत राहायचं, करत राहायचं, या गोष्टीला सातत्य पाहिजे. आधी मध्ये थांबलात की परत तुम्ही मागे येणार आहात. तुमचा आवाज चांगला तुम्हाला व्हायला हवा असेल तर तुम्हाला हे हे हे हे कळलं पाहिजे. आणि मग ते आम्हाला गोष्टी ते सांगत असत की कशा पद्धतीने आवाज लावला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बी आर देवधरांच्या कडून त्यांना ही संस्था मिळाली असणारच कुठल्या ना कुठल्या प्रकारे. पण देवधर गुरुजींच्याकडे खूप मोठे गायक त्यावेळेला येत असत.
0: अच्छा,
1: खूपच, म्हणजे उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्यापासून ते त्या काळातले जे जे म्हणून होते, पंडित कुमार गंधर्व म्हणा, अशी बरीच मोठी मोठी मंडळी त्यांच्याकडे येत असत. आणि गुरुवर्य बी आर देवधर यांच्याकडे ना बंदिशींचा प्रचंड मोठा खजिना होता. तर ते त्यांना देत

0: ही असत ह्या सर्व मोठ्या मोठ्या गायकांना
1: बंदिशी
0: ते देत असत, त्यांच्याकडून ऐकत असत, म्हणजे त्यांचं सातत्याने ते ना सतत देवाणघेवाण चालायची, त्यामुळे बुवांना खूप ऐकायला मिळालं, त्याचाही त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असणार असं मला वाटतं.
1: गाणं शिकताना अर्थातच ऐकणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे ना श्रवण संस्कार.
0: खूपच श्रवण संस्कार खूप महत्वाचा आहे, आणि आम्हाला श्रवण संस्कार म्हणजे आम्ही खूपच मैफली ऐकायचो,
1: म्हणजे बुवा सुद्धा सुचवायचे
0: ऐकायला जा म्हणून सुचवायचे. परंतु जेव्हा त्यांच्या समोर मी गाणं गायला बसायचे तर तेव्हा ते सहज पटकन म्हणायचे, म्हणजे जर मी त्या दिवशी गायला लागले तर ते हा काल ह्यांचा ऐकून आल्याचा प्रभाव दिसतोय असं लगेच म्हणायचे, त्यांना कळायचं ते. मग मला म्हणायचं की घ्यायला काहीच हरकत नाही, पण गाणं पॅची नाही वाटलं पाहिजे, गाण्याला एकसंधता पाहिजे, नेटकेपणा पाहिजे, शिस्त पाहिजे, आवडलं म्हणून पटकन ते उचलून गायचं असं नाही करायचं. हे खूप वेगळे संस्कार होते, त्यामुळे संयम शिकायला मिळाला, काय चांगलं काय वाईट, आपण आपल्या गायकीत काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे हे सगळं बुवांच्यामुळे कळायला लागलं.
1: म्हणजे अनुकरण सुद्धा अंधानुकरण नको, तुमच्या गळ्याला ते झेपतंय की नाही,
0: बरोबर
1: गोड वाटतंय की नाही, स्वाभाविक वाटलं पाहिजे,
0: बरोबर.
1: तर हे शिष्याची गायकी सुद्धा ओळखणारा असे हे गुणग्राहक असे गुरु तुमचे होते. तुमच्या बरोबर आणखी शिष्यमंडळी कोण कोण बुवांची होती?
0: एक तर कीर्तिताई शिकतच होती मी शिकत असताना.
1: कीर्तिशिलेदार,
0: हो कीर्तिशिलेदार, फारच उत्तम गाणं होतं तिचं, लयकारी अतिशय उत्तम होती, ती पखवाज वाजवायची स्वतः. आणि आमच्या ह्या सगळ्या वर्तुळामध्ये पंडित भाई गायतोंडे, पंडित विश्वनाथ पेंढारकर, पंडित काणेबुवा ही सगळी मंडळी बुवांचे मित्रवर्य होते सगळे हे, आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलेले होतो. त्यानंतर माझ्याबरोबर जान्हवी आपटे म्हणून, म्हणजे आत्ताचा जो प्रसिद्ध गायक आहे मंदार आपटे, त्याची आई, त्या माझ्याबरोबर शिकायच्या. लीना दाणी म्हणून एक गायिका डोंबिवलीची, ती माझ्याबरोबर शिकायची. असे बरेच जण होते शिकणारे. शिवानंद पाटीलही काही काळ बुवांच्याकडे शिकलेले होते.
1: अच्छा.
0: पण प्रामुख्याने कीर्तिताई शिलेदार आणि वर्षा भावे ह्या बुवांच्याकडे
1: सातत्याने शिकलात तुम्ही
0: बरीच वर्ष. प्रदीर्घ शिक्षण आमचं झालं.

मंडळी, गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलेत. आज आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला, उद्या आपण या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकू शकाल. मंडळी, काल आणि आज सकाळी पावसानं

मुंबई आणि अगदी आजूबाजूला असणारा परिसर इथे अगदी सुखद चिडकावा केला. येरे येरे पावसा म्हणणाऱ्या आपण या पावसाच्या हजेरीनेही सुखावलो. अशा छान छान बातम्या कानावर पडल्या की मनासारखा रविवार गेला असं आपल्याला वाटतं, नाही का? कालचा रविवार सुद्धा असा छान सुखद आणि समाधानकारक असा होता. भारतीय महिला हॉकी संघानं काल 21 जूनला म्हणजे रविवारी न्यूझीलंडचा 2-0 पराभव केला. नवनीत कौरने 4th minute तर सुलिता टेप्पोने 15th minute गोल केला. तसंच दीपिकाला सर्व

रविवारी न्यूझीलंडचा 2-0 पराभव केला. नवनीत कौरने 14 मिनिटाला तर सुलिता टेप्पोने 15 मिनिटाला गोल केला. तसंच दीपिकाला सर्वाधिक गोल करणारी खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. या शानदार आणि दमदार कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघानं पुढच्या वर्षीच्या FIH हॉकी महिला प्रो लीगमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. कालचा रविवारचा दिवस अनेक कारणांसाठी खास होता. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मिफ चित्रपट महोत्सवाच्या सांगतेचा सोहळा कालच्या दिवशी म्हणजे रविवारीच पार पडला. या महोत्सवात एकूण 17 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या वर्षीच्या स्पर्धा विभागात जवळपास 46 देशांमधून जवळपास 1469 प्रवेशिका आल्या होत्या. या महोत्सवात सिल्वर चित्रपटाला सुवर्णशंख पुरस्कारानं गौरवण्यात आलं. देवा आज पण व्हय या सिनेमाला सर्वोत्कृष्ट ध्वनी रचनेसाठी अभय रुमडे यांना गौरवण्यात आलं.

0: ऐकूयात उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
4: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्यांनी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आधार।

वचनेनो श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 57,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. अलनिनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आली. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीजभाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.nneet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख प्राप्त झाला आहे, तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशन पटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगलमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द वोल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरम

ही 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तूर्त दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या पीएलए अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतरोड मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा पीएलए संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट जळगाव नंदकिशोर महाजन सोलापूर राजेंद्र राऊत अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते डॅम होते नद्या होत्या छोटे नाले होते त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले सुमन कल्याणपूर माजी मंत्री अनंतराव थोपटे विठ्ठलराव धोटे बळीराम कोटकर पाटील कृष्णराव देशमुख पटल्या मावसकर वसंतराव सूर्यवंशी सुरेशकुमार जेथलिया उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार कृपाल तुमाने संजय खोडके अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर दिवस

0: दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आले. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधान भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: लोकसभेमध्ये या 6 च्या 6 खासदारांनी ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळ जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणजीचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही 6 जण मर्ज होतोय असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमातून जे काही त्यांचं मतपत्र त्यांनी दिलेलं आहे त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थित.
0: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण, पश्चिम महाराष्ट्र

मित्रांनो, लहानपणी आपण सगळेच स्वप्न पाहतो. काही स्वप्न इतके निरागस असतात की त्यांचा विचार केला तरी चेहऱ्यावर हसू येतं. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला शिक्षक, कुणाला पायलट तर कुणाला क्रिकेटपटू, कुणाला चित्रपटातील नायकासारखं प्रसिद्धही व्हायचं असतं. बालपणातील स्वप्नांना वास्तवाच्या मर्यादा नसतात. त्या स्वप्नांमध्ये कल्पनाशक्तींचा रंग असतो, आशेचा प्रकाश असतो आणि आयुष्याबद्दलची निष्पाप उत्सुकता असते. पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आयुष्य आपल्याला नवनवीन अनुभव देऊ लागतं. नवीन माणसं भेटतात, नवीन परिस्थिती समोर येते. कधी यश मिळतं तर कधी अपयश पदरी पडतं. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतात तर काही पूर्णपणे अनपेक्षित असतात. आणि या सगळ्या अनुभवांमधून आपण बदलत जातो. आपले विचार बदलतात, आपले प्राधान्यक्रम बदलतात आणि अनेकदा आपली स्वप्नही बदलतात. म्हणूनच आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं की एकेकाळी ज्या गोष्टींसाठी आपण जगत होतो त्या आता इतक्या महत्त्वाच्या वाटत नाहीयेत. आणि ज्या गोष्टींची आपण कधी कल्पनाही केली नव्हती त्या आता आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनल्यात. पण मित्रांनो, एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वप्न बदलणं म्हणजे पराभव नाही. अनेकदा आपल्याला असं वाटतं की लहानपणी ठरवलेला मार्ग बदलला तर आपण आपल्या ध्येयापासून दूर गेलोय. पण वास्तवात जीवन हे सरळ रेषेत चालणारं नसतंच. जीवन हा सतत विकसित होणारा प्रवास असतो. आपण जसं बदलतो तसं आपल्या स्वप्नांचं स्वरूपही बदलत जातं. कारण स्वप्न ही आपल्या व्यक्तिमत्वाची, अनुभवाची आणि मूल्यांची प्रतिबिंब असतात. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी एखाद्या मुलाला क्रिकेटपटू व्हायचं असतं. तो खेळतो, सराव करतो, पण पुढे जाऊन त्याला कदाचित क्रीडा पत्रकारितेची आवड निर्माण होऊ शकते. तो खेळाडू होत नाही, पण खेळाशी संबंधित एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतो. मग अशा वेळी प्रश्न असा पडतो की त्याचं मूळ स्वप्न हरवलंय का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्या स्वप्नानेच त्याला एका नव्या दिशेला नेलं. स्वप्नाचा पत्ता बदलला पण त्याचा आत्मा तसाच राहिला.

वेळी आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे, आणि तो विषय म्हणजे वाढत्या वयासोबत बदलत गेलेली आपली स्वप्न.

मंडळी, अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो पण नंतर लक्षात येतं की आपली खरी आवड काही वेगळीच आहे. काहींना विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर कलेची आवड सापडते, काही जण वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतात आणि पुढे सामाजिक क्षेत्रात काम करतात, काही जण स्थिर नोकरी सोडून उद्योजक बनतात, तर काही एका शहरात राहण्याचं स्वप्न पाहत असताना दुसऱ्याच ठिकाणी आपलं भविष्य घडवतात. आणि यातूनच आयुष्याचा हा बदलता प्रवास आपल्याला शिकवतो की स्वप्न ही स्थिर नसतात तर ती जिवंत असतात. कधी कधी परिस्थितीही स्वप्नांचं स्वरूप बदलते. प्रत्येक व्यक्ती समान परिस्थितीत वाढत नाही. काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो तर काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या लवकर स्वीकाराव्या लागतात, तर काहींच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्या त्यांच्या संपूर्ण विचारविश्वाला बदलून टाकतात. अशा वेळी स्वप्नांचा मार्ग बदलतो, पण याचा अर्थ असा नाही की जीवन संपलंय. अनेकदा या बदलांमधून अधिक अर्थपूर्ण, अधिक वास्तववादी स्वप्न जन्म घेतात. मंडळी, बऱ्याचदा आपण ओढाताण करून एकाच स्वप्नाला चिकटून राहतो. चिकाटी महत्वाची हे खरंय, पण बदल स्वीकारण्याची क्षमता त्याहूनही महत्वाची आहे. जर एखादा मार्ग आपल्याला समाधान देत नसेल, जर आपल्या आवडी बदलल्या असतील किंवा जर नवीन संधी आपल्या समोर उभ्या राहिल्या असतील, तर त्या स्वीकारण्यात काहीही चुकीचं नाहीये. बदल ही कमजोरी नसून परिपक्वतेची खूण आहे. तरुणपण हा स्वप्नांच्या बदलाचा सर्वात महत्वाचा काळ असतो. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रथमच स्वतःबद्दल विचार करण्याची संधी मिळते. ते नवीन कल्पना ऐकतात, नवीन लोकांना भेटतात, विविध क्षेत्रांबद्दल माहिती मिळवतात आणि स्वतःच्या क्षमता

शोध घेऊ लागतात. अनेकदा याच काळात त्यांना जाणवतं की त्यांचं मूळ स्वप्न हे आता तितकंस जवळच वाटत नाहीये. काही जण यामुळे घाबरतात, काही जण स्वतःला दोष देतात, पण प्रत्यक्षात ही वाढीची नैसर्गिक प्रक्रिया असते. आयुष्यात काही स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात, काही स्वप्न नवीन रूप घेऊन परत येतात. एखाद्याला लेखक व्हायचं असतं पण तो पत्रकार बनतो, एखाद्याला गायक व्हायचं असतं पण तो संगीत शिक्षक बनतो, एखाद्याला जगभर प्रवास करायचा असतो पण तो स्वतःच्या गावात राहून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. बाहेरून पाहता हे वेगळे मार्ग वाटतात, पण त्यांच्या केंद्रस्थानी असलेली प्रेरणा अनेकदा तीच असते. आपण मोठे होत जातो तसे यशाची व्याख्याही बदलते. लहानपणी प्रसिद्धी हे स्वप्न असतं, तारुण्यात करिअर हे स्वप्न असतं, पुढे जाऊन अर्थपूर्ण नातेसंबंध, मानसिक शांतता, सामाजिक योगदान आणि आत्मसंतोष ही नवीन स्वप्न बनू लागतात. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली ध्येय ही बदलत राहतात, आणि हे बदल स्वीकारणं म्हणजे आयुष्याशी प्रामाणिक राहणं.

मित्रांनो, आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी केली जाते. एखादा मित्र आपलं स्वप्न पूर्ण करताना दिसतो आणि आपल्याला वाटतं की आपण मागे पडलोय. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाची स्वप्नही वेगळी असतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या यशाचा आदर्श घ्यावा, पण आपल्या स्वप्नांचा मार्ग स्वतःच शोधावा. खरं तर जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे बदलण्याची क्षमता. जर आपण आयुष्यभर एकाच विचारात अडकलो तर आपण नवीन शक्यता कधीच शोधू शकत नाही. नवीन स्वप्न पाहण्याचं धैर्य हेच आपल्याला पुढे नेत असतं. कालचं स्वप्न आज बदललं तर त्यात चुकीचं काहीच नाहीये, कारण कालचे आपण आणि आजचे आपण हे एकसारखे नसतो. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली स्वप्न जर बदलत असतील तर घाबरता कामा नये. आपण नवी दिशा निवडत असू तर स्वतःवर शंका घेता कामा नये. जर आयुष्यानं आपल्याला वेगळ्या मार्गावर आणून उभं केलं तर त्यातही संधी शोधता आली पाहिजे, कारण अनेकदा आपण जिथे पोहोचण्याचा विचार केला नव्हता तिथेच आपल्याला स्वतःची खरी ओळख सापडते. मंडळी, स्वप्न बदलतात कारण आपण बदलतो. आपली समज वाढते, आपली दृष्टी विस्तारते आणि आपले अनुभव समृद्ध होतात. जुन्या स्वप्नांनी आपल्याला चालायला शिकवलेलं असतं, पण नवीन स्वप्न आपल्याला पुढचा प्रवास दाखवतात. म्हणूनच जुनी स्वप्न सोडून देणं म्हणजे त्यांचा विश्वासघात नाही, तर त्यांनी दिलेल्या शिकवणीला सन्मान देत पुढे जाणं होय. आयुष्याच्या प्रवासात स्वप्नांचे पत्ते बदलत राहतील. काही स्वप्न नवीन शहरांमध्ये जातील तर काही नवीन व्यवसायांमध्ये, काही नवीन नात्यांमध्ये आणि काही नवीन विचारांमध्ये. पण महत्वाचं हे नाहीये की स्वप्न कुठे पोहोचलंय, तर महत्वाचं हे की त्या स्वप्नांमुळे आपण काय बनलोय. कारण शेवटी आयुष्य हे केवळ गंतव्य स्थानाबद्दल नसतं, तर ते त्या प्रवासाबद्दल असतं ज्यामध्ये आपण स्वतःला शोधत असतो. त्यामुळे जेव्हा आपण आयुष्याकडे मागे वळून पाहू तेव्हा कदाचित आपल्याला जाणवेल की आपली अनेक जुनी स्वप्न पूर्ण झाली नाहीयेत, पण त्याचवेळी आपल्याला हेही दिसेल की त्या जुन्या स्वप्नांनीच आपल्याला अशा ठिकाणी आणून उभं केलंय जिथे आपल्यासाठी आणखी सुंदर, आणखी अर्थपूर्ण आणि आणखी समृद्ध अशी नवीन स्वप्न आपली वाट पाहतायत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yoani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।

0: पोहोचवते हो सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड चा जरूर उपयोग करा।
1: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
2: TLI है ना,
3: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी। अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर।
4: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून। बिल भरायच्या आधी तरी येईल ना? सगळं काय चाललंय?
5: बिल बनतंय,
4: चल तुझं कार्ड दे, पिन दे।
6: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा। ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर झाल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची

0: तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
1: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपत आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 मतं मिळाली. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुणे इथून राष्ट्रवादीचेच विक्रम काकडे, वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा यात समावेश आहे.
0: पुण्यात भिडेवाडा इथं मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली. याचा उल्लेख बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा असा झाला आहे, ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी बचाव मोहीम राबवली जात असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या सर्व भागात शोध घेत असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बातमीदारांना सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2,00,000 रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली.

0: झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात एका चारचाकी गाडीच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. गोंदियात एका भरधाव प्रवासी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भाऊरथ इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावांमधल्या भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच ठाणे पालघर आणि नवी मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसानं आजही हजेरी लावल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. धुळे शहर आणि परिसरात आज मान्सूनचं आगमन झालं. धुळे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळे कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा कोल्हापूर सांगली पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई ठाणे पालघर कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील. अकोला अमरावती भंडारा गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, सर्वोच्च उच्च जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाइन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिडचा जरूर उपयोग करा.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. यात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात. 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि विधानसभा सदस्य सभागृहात उपस्थित होते. कामकाजाच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही शपथ दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी 22,015 कोटी, वित्त आणि नियोजन विभागासाठी 19,473 कोटी, नगरविकास विभागासाठी 15,152 कोटी, उद्योग ऊर्जा कामगार आणि खाणकाम विभागासाठी 14,760 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 5,361 कोटी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी 3,481 कोटी आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,061 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजनं आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. या मागण्यांमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय, तर महापालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगर परिषदांना 770 कोटी, अमृत अभियानांतर्गत शहरांना जलसुरक्षित करण्यासाठी 3,076 कोटी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी 1,000 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले. कोकण आणि सागरी दळणवळणाला गती देणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1,000 कोटी रुपयांचं भाग भांडवली अंशदान मंजूर करण्यात आलंय. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन आणि पगाराच्या वाढीसाठी 1,734 कोटी, सामाजिक न्याय विभागांतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 2,000 कोटी आणि संजय गांधी निराधार योजनेतल्या दिव्यांग तसंच सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 1,874 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं घेतलेलं कर्ज आणि त्यावरच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी 8,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याशिवाय राज्यातलं कृषी पंप यंत्रमाग वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीजदर सवलतीसाठी 2,722 कोटी रुपयांच्या तरतुदीचा यात समावेश आहे. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजात विविध विभागांचे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले तर 3 शासकीय विधेयकं पुनःस्थापित करण्यात आली. विधानभवनातली प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रेकॉग्निशन अर्थात चेहरा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी आमदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटलाल मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेठलिया, उषादेवी जगदाळे, शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर सभागृहातल्या सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.
1: आताच आपण विधानसभेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर खाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या केल्या सादर. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेशी प्रक्रिया. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. विधान परिषदेत वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कामकाजाची सुरुवात झाली. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये डॉ नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार,

0: ईशान, जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थूजी भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचं सभागृहात स्वागत करून पुढल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच इतक्या खर्चाच्या मागण्या सादर झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली. या पुरवणी मागण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यात आधीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 पेक्षा जास्त कोटी रुपयांचा पडणार आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी सर्वाधिक 22,015 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातला बहुतांश हिस्सा हा शेतकरी कर्जमुक्ती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भाग भांडवलापोटी वापरला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तालिका सभापती म्हणून सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी, सुनील शिंदे यांची घोषणा केली. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाला प्रतिबंध अधिनियम 2026 विधान परिषदेत मांडण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया राबवण्यात येत असून यापुढे प्रत्येकाला फेस रेकॉग्निशन प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाईल अशी माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. या नव्या प्रणालीअंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही. फेस रेकॉग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळेल. सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकॉग्निशनसाठी तातडीनं नोंदणी करणं आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे. विधान परिषदेत आज दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी विधान परिषद सदस्य प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेश कुमार कन्हैयालाल जेठलिया यांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण करण्यात आली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या संदर्भातला शोक प्रस्ताव मांडला.
1: आताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं राजश्री आगाशे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित।
1: श्रोते हो नमस्कार। 103.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र। आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर।

0: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 1 आषाढ 1948, दिनांक 22 जून 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. सांडपाणी वापरत चला, भाजीपाला पिकवित चला. सुविचार पुन्हा एकदा. सांडपाणी वापरत चला, भाजीपाला पिकवित चला. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत गुळ प्रक्रिया उद्योग याविषयी. मुक्काम पोस्ट विहे, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी अजित यादव यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आपल्या कार्यक्रमात आपण नेहमीच आपल्या

0: जिल्ह्यातील विविध गावातील जे प्रगतीशील शेतकरी असतात किंवा ज्यांनी वेगळ्या प्रकारचं काम केलेलं असतं अशा शेतकऱ्यांची ओळख करून घेत असतो, त्यांनी केलेल्या कामाची ओळख करून घेत असतो आणि त्यांनी पिकाचं उत्पन्न कसं घेतलं, त्यांनी कोणकोणतं तंत्रज्ञान वापरलेलं आहे याच्याबद्दल सुद्धा माहिती करून घेत असतो की ज्या योगे इतर ज्या मुलाखत ऐकणारे शेतकरी आहेत त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि अशा प्रकारे सगळ्यांनाच त्यांच्या पिकात सुद्धा काहीतरी वेगळा बदल करून चार पैसे आणखी जास्त मिळू शकतील अशा पद्धतीनं थोडासा हा प्रयत्न असतो. तर अशा प्रकारचंच एक प्रगतीशील शेतकरी मुक्काम पोस्ट विहे तालुका पाटण येथील अजित यादव आज आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये ऊस लावलेला आहे आणि त्याच्यापासून 2 एकरच क्षेत्र आहे पण त्यांनी त्याच्यामध्ये नुसता ऊस कारखान्याला न घालता त्यांनी गुळ प्रक्रियाचा हा पूरक व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्याच्यातून त्यांना चांगल्या पद्धतीनं फायदा होतोय. उत्तम प्रतीचा गुळ त्यांचा विक्री होतोय आणि त्यामुळे मागणी पण त्यांची वाढलेली आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या उत्पादन खर्चात कशा पद्धतीनं बदल झाले, कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी केला, गुळाच्या प्रक्रिये करताना कशा पद्धतीनं त्याची गुणवत्ता राखली याच्याबद्दलची आपण माहिती करून घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार
0: सर. तुमची शेती जी आहे ती पारंपरिक आहे, कमी क्षेत्र आहे परंतु त्यात तुम्ही ऊस लावलेला आहे. मग तुमच्या शेतीची सुरुवात केव्हापासून झाली?
1: आजोबांच्या पासून पारंपरिक शेती असल्यामुळे मी नोकरी करत होतो, म्हणजे मजूर भेटत नव्हते, काय नव्हते, मग शेती करायची कुणी म्हणून परत आम्ही शेतीकडे वळलो.
0: बर.
1: कारण नोकरीत जेवढे पैसे मिळत होते त्यापेक्षा शेतीत जास्त पैसे मिळत होते, पण कुटुंब मोठं असल्यामुळे हे असल्यामुळे खर्च वाढायला लागले. मग शेती पारंपरिक बदलून म्हणजे थोडी सुधारणा परत केली पाहिजे आपल्याला.
0: बरोबर.
1: आणि खर्च वाढायला लागले ना, म्हणून प्रक्रिया करत करत करत वेगवेगळे काय सुचतंय का बघावं म्हणलो. मग केवीकेच्या माध्यमातून शिकून म्हणजे गुळ तयार करणे असले वेगवेगळी प्रक्रिया करणे ती शिकून तिथं आम्ही आलो. आणि कारखान्याला ऊस घालवायचा फक्त निम्मा घालवायचा, निम्मा क्षेत्रातला आपण ऊस गुराळ करायचे.
0: बर. तुम्ही म्हणजे थोडक्यात पारंपरिक जी शेती होती त्याला त्यामध्ये थोडेसे बदल
1: केले.
0: आता उत्पादन ऊसाचं तुम्ही घेताय मागच्या वेळेला पण आणि आता पण, मग आताचं उत्पादन घेताना तुम्ही कशा पद्धतीने बदल केले?
1: आताचं उत्पादन घेण्यासाठी आम्ही आता बिगर मशागत शेती चालू केली.
0: बर.
1: कारण बिगर मशागत शेती म्हणजे नांगरट न येणार परत काय काय सरी सोडणं हे ते पहिले सुरुवातीचा खर्च वाचू शकतो. कारण 10,000 जर सुरुवातीला वाचले तर सुरुवातीला 3 टन आताच्या बाजारभावाप्रमाणे 3 टनाचे पैसे कमी होतात, म्हणजे शेतकऱ्याला आताच 3 टनाचे पैसे मिळाले. मग पुढे उत्पन्न वाढण्यासाठी खर्च भागवायसाठी लागतो ना 3 टनाचे पैसे, म्हणून आतापासून जर 3 टन पैसे वाचवले बिगर मशागतीत तर फायदा होऊ शकतो.
0: बर. मग आता ऊसासाठी हे बिगर मशागती तंत्रज्ञान कशा पद्धतीने आहे?
1: ऊसासाठी बिगर मशागती आपण पहिलं 3 वर्ष सलग ऊस घेतो आणि चौथ्या वर्षी ऊस आपण ऊस तिसऱ्या वर्षानंतर काढायचा आहे.
0: बर.
1: त्यासाठी ऊस काढा खुडकी रोटर बिटर मारणे नाही काय नाही
0: हाय
1: असं ऊस सगळं ठेवून टाकणे, त्यात क्षेत्रात पाणी सोडायचं नाही, म्हणजे ऊस तुटल्यानंतर पाणी बिन काय सोडायचं नाही काय नाही, त्यात शेताकडे लक्ष द्यायचं नाही. परत पावसाळ्यात आपण जे पीक काय काय ह्याचं ते घेऊ शकतो, सोयाबीन घेऊ शकतो, भुईमूग पण त्यावेळी घेऊ शकतो.
0: बर.
1: आणि त्यामुळे सेंद्रिय कर्बम वाढवतो जमिनीतला, ते खुडकी हळूहळू कुजत जाते ना ऊसाचा, खाची बुडकी असते हळूहळू कुजत जातात, त्यामुळे
0: त्याचं
1: सेंद्रिय खत तयार होतं आणि सेंद्रिय कर्ब हळूहळू वाढत जातो, एकदम टाकण्यापेक्षा हळूहळू वाढणार त्याचा फायदा होऊ शकतो. आणि पाणीचा निचरा प्रणाली वाढते त्यात.
0: बरोबर.
1: बिगर मशागतीमध्ये आणि मशागत झाल्यानंतर पाण्याची निचरा प्रणाली वाढत नाही, कारण ऊसाची बारीक मुळे खाली फुटवर जातात.
0: बरोबर.
1: त्या मुळापावतात पाणी हळूहळू जात जात आणि मशागत केल्यानंतर ते घट्ट जनान होते तयार. आणि 4 टनाचा ट्रॅक्टर त्या सारखा त्या शेतात फिरवायचा, त्या बोजानं जमीन कडक होऊन जात्या, त्यात सेंद्रिय कर्ब काहीच राहत नाही.
0: बरोबर.
1: त्यात सेंद्रिय कर्ब हवा ही आत पाणी सगळं व्यवस्थित गेलं पाहिजे आणि उत्पन्न वाढतच नाही मशागत करायचं, त्यासाठी बिगर मशागत शेती अत्यंत योग्य आहे.
0: बर. मग आता हे तंत्रज्ञान तुम्ही केव्हापासून वापरता?
1: हे तंत्रज्ञान मी सरासरी 12 वर्ष झाले चिपळूणकर नावाचे शेतकरी आहेत कोल्हापूरचे.
0: बर.
1: त्यांचे जाऊन शेतीत जाऊन बघितलं आम्ही, त्यांचं बघितलं वाचनात आलं. तर तंदे धन आणि बिगर मशागत शेती ही काय नक्की म्हणून आम्ही जाऊन 4 वर्ष त्याचं संशोधन केलं.
0: बर.
1: कसं करतात काका, म्हणजे त्यांच्यानुसार करून आपल्या शेतीत येईल का नाही याची प्रॅक्टिकल अनुभव प्रयोग केला, ते यशस्वी झाला.
0: बर.
1: जेवढं मशागत करून उत्पन्न गावलं तेवढंच बिगर मशागत उत्पन्न तेवढंच गावलं.
0: बर, आणि शिवाय कष्ट कमी मग
1: कष्ट

0: मी आणि रोगराई कमी त्याच्यावर बिगर मशागतीत आणि मशागतीमध्ये पैसे घालवून पण उत्पन्न तेवढं गावत असलं तर काय करायचं नक्की ठरवलं पाहिजे आपण शेतकऱ्यांनी.
1: बरोबर.
0: पैसा कुठं वापरायचा हे लक्षात आलं पाहिजे आपल्या.
1: आपला उत्पादन खर्च हा कमी
0: केला पाहिजे. उत्पादन खर्च कमी केला पाहिजे
1: आणि उत्पन्न वाढलं पाहिजे.
0: उत्पन्न वाढलं पाहिजे. रासायनिक खतं वापरू नका म्हणत नाही मी, फक्त प्रमाण कमी करायचं.
1: बरोबर.
0: आणि शेणखतातनं ह्याच्या माध्यमातून सेंद्रिय कर्बोदक जसं वाढेल तसं उत्पन्न आपलं वाढणार आहे.
1: बरोबर. म्हणजे जमिनीची गुणवत्ता ज्या प्रमाणात वाढत जाईल
0: ठेवली पाहिजे
1: त्याप्रमाणे आपलं उत्पादन
0: वाढवणार आहे.
1: वाढ होणार आहे. मग आता ऊस शेतीला तुमचा याचा कशा पद्धतीने फायदा झाला उत्पादनाच्या दृष्टीनं किंवा गुणवत्तेच्या दृष्टीने?
0: ऊस शेतीला आम्ही दोन्ही पण प्रयोग केले. म्हणजे आमच्या अर्ध्या क्षेत्रात मशागत करून केली, अर्ध्या क्षेत्रात बिगर मशागत केली.
1: बर.
0: पण ज्या क्षेत्रात मशागत करून केलं त्या क्षेत्राचा ऊस आमचा 3 टन कमी भरला. ज्या क्षेत्रात ऊस बिगर मशागत केलं त्या 3 टन वाढला. ते कशामुळं ते आम्हाला काय कळलं नाही पण आम्हाला प्रयोग म्हणजे सक्सेसफुल वाटला तो.
1: बरोबर. म्हणजे जे आपण खतांच्यावर खर्च करतो किंवा खतांचे दर सुद्धा खूप आज भरमसाठ वाढलेले आहेत मग त्याच्याऐवजी सेंद्रिय खताचा तर पर्याय आहे. शिवाय तुम्ही जसं म्हणता की बिगर मशागत म्हणजे जे जमिनीचं आहे ते जमिनीला परत दिलं तर जमिनीची गुणवत्ता वाढून आपल्या पिकाचं उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने.
0: मशागत केली तर सुरुवातीच्या 2 महिन्याच्या काळात ते कुजून सगळं संपून जातं. त्या जमिनीत जे जंतू काय असतील ते सगळं संपवून टाकतात. आणि जमिनीत जर थोडं थोडं कुजत राहिलं तर प्रक्रिया वाढवायचा जास्त फायदा होतो.
1: बरोबर. सेंद्रिय कर्ब वाढत. आता तुम्हाला ऊसाला तसं म्हटलं तर पाण्याची उपलब्धता जास्त लागते. तुमचा तिकडचा म्हणजे भाग तसा पाटण वगैरे पाण्याचं कशा पद्धतीनं नियोजन आहे?
0: आमचं लिफ्ट इरिगेशन आहे आणि बिगर मशागतीच्या शेतीत पाण्याचा निचरा प्रणाली वाढत्या कारण सेंद्रिय कर्ब जास्त असल्यामुळं.
1: बरोबर.
0: आणि मशागत क्षेत्रात सेंद्रिय कर्ब लवकर गेल्यामुळं पाणी निचरा प्रमाण वाढत नाही त्यामुळे उत्पन्न घटतंय.
1: बर.
0: ऊसामध्ये फायदा होऊ शकते.
1: म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी असलं तरी चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळू शकते. बर. मग आता तुम्ही म्हणताय की ज्यावेळेला आपण बिगर मशागत करतो त्यावेळेला खतांचा खर्च कमी होतो. मग काही एवढ्या खतावर भागतं का आणखीन काही खतांचा पुरवठा द्यायला?
0: लागवडीचा खर्च कमी झाला. तो 25% कमी झाला आमचा म्हणजे बिगर मशागतीमध्ये.
1: म्हणजे सुरुवातीला खत घालायला लागलं नाही?
0: लागलं खत पण जिथं 4 गोण्या घालत होतो तिथं 2 गोण्या 3 गोण्या घालायला लागलो. म्हणजे एक एक गुणी कमी व्हायला लागली. तिथं पण 2000 वाचायला लागले आमचे.
1: बर.
0: म्हणजे इकडे प्रॉफिट वाढायला लागलं. उत्पन्न तेवढंच. उत्पन्नात काय फरक नाही आमच्या.
1: बर. आणि आता ज्या वेळेला वाढीला लागतो त्यावेळेला कशा पद्धतीनं मग खतांचं नियोजन केलं?
0: खताचं नियोजन म्हणजे जिथं जास्त गोण्या टाकायच्या त्या कमी कमी व्हायला लागल्या. आणि मशागतीमध्ये काय होतंय जास्त गोण्या टाकून पण तेवढंच उत्पन्न. त्यामुळे खर्चाचं प्रमाण कमी केलं ना आपण इकडं. उत्पन्न तेवढंच राहिलं. शोभी बघायला गेलं तर आपला इकडे खर्च कमी उत्पन्न तेवढंच. इकडे खर्च जास्त उत्पन्न जास्त घेऊन काय उपयोग नाही.
1: बरोबर.
0: सुरुवातीला खर्चच कमी झाला पाहिजे.
1: बरोबर आहे.
0: आणि काय होतंय सर्व कंपन्या सांगतात हे वापरा ते वापरा. तर खर्च वाढवून उत्पन्न तेवढंच निघत असलं तर आपण काय केलं पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे आपल्या.
1: बरोबर.
0: सुरुवातीपासून बचत करत आलो तर फायदा. आणि सेंद्रिय खतं जर शेणखतामध्ये घातली आणि त्याची क्वांटिटी वाढवून जर उपलब्ध केलं तर जास्त उत्पन्न वाढत. आणखी
1: आता तुम्ही सगळं सेंद्रिय करताय?
0: हो. आम्ही आता काय करतो रासायनिक खतं सेंद्रिय खतात मिक्स करून थोडी थोडी टाकतो. रासायनिक खतचं प्रमाण कमी करायचं.
1: हळूहळू कमी करायचं.
0: हळूहळू कमी करायचं. एकदम कमी करून चालत नाही.
1: बरोबर.
0: एकदम कमी केलं तर ऊस पण येत नाही. आणि रासायनिक खतं आपल्या जर शेतात नाही टाकली तर दुसऱ्या शेतात आपल्या शेतात येऊ शकतात. त्यामुळे ती प्रक्रिया थोडी थोडी कमी करत गेलो तर क्वांटिटी वाढते आपली.
1: मग आता हे सगळं तुम्ही अशा पद्धतीनं तुमचा ऊस पिकवला आणि त्याच्यावर तुम्ही गुळ प्रक्रियेचा सुद्धा पूरक व्यवसाय सुरू केलेला आहे गेल्या 10 वर्षापासून. मग सुरुवातीचा हा विचार कसा काय तुमच्या मनात आला आणि कशा पद्धतीने याची सुरुवात झाली गुळ प्रक्रिया उद्योगाची?
0: काय झालं कारखान्याच्याकडे ऊस गेल्यानंतर ते आपलं पीक कर्ज पाणीपट्टी सगळं खर्च वजा होता. आपल्याकडे पैसे येताना कमी यायचे. मग त्यातला कारखाना सगळं म्हणजे खर्च वजा होण्यासाठी तेवढा ऊस घालवायचा आणि आपण थोडा ऊस गुळ घातला की रोजचे पैसे चालवतात आपले. म्हणजे खर्चाला पैसे लागतातच ते काही विषयच नाही. मग ते रोजचे पैसे आपण चालू झाले ना. म्हणजे आज 5 किलो गुळ विकला 10 किलो विकला त्या माध्यमातून पैसे चालू झाले आपले. आणि कारखान्याकडे पैसे आले की फक्त कागदोपत्री येतात आणि कागदोपत्री जातात.
1: आणि ते एका वेळेलाच येतात.
0: हा. हे वर्षभर आपले.

0: मग ज्यावेळेला आपण गूळ प्रक्रियेसाठी म्हणून ऊस लावतो त्यावेळेला जातींची निवड किती महत्वाची आहे, मग ती जातींची निवड कुठले कुठले केली?
1: जातींची निवड महत्वाचीच आहे. 92.5 आणि 86.32 ह्याच्या दोन आणि तिसरी जात आहे, त्याचा नंबर मला माहित नाही. या तीन जातीचा गूळ जर केला त्याची क्वालिटी चांगली येते. मळी काढण्यासाठी म्हणजे प्रक्रिया म्हणजे कमी खर्च लागतो आणि गुळाची क्वालिटी वाढल्यामुळे ती जात महत्वाची
0: आहे.
1: त्यात महत्वाचं म्हणजे गुळ चांगल्या जातीचा निघतो आणि क्वालिटी जर चांगली निघाली तर पुढे मार्केटिंग चांगलं होतं आपलं.
0: हो बरोबर आहे, कारण जेव्हा गुणवत्ता चांगली असेल त्यावेळेला तुम्हाला दर हा मिळणारच आहे. त्याची सुरुवात आपल्याला लागवडीपासून
1: केली पाहिजे. म्हणजे कुठला आपल्या ऊसाचा गुळ करायचा आहे हे लागवडीपासून केली पाहिजे आणि त्या ऊसामध्ये गोडी जास्त आहे. ऊसाची जाती जर चांगल्या केल्या तर गोडी व्यवस्थित वाढते आणि दुसऱ्या ऊसाची गोडी असते पण ती गुळ टिकत नाही जास्त दिवस.
0: बर,
1: ही पण महत्वाचं आहे. म्हणजे क्वालिटी चांगली येत नाही, त्यात मळी निघत नाही चांगली, प्रक्रिया म्हणजे जास्त वेळ लागतो. त्यासाठी ऊसाची सुरुवातीला जात जर चांगली घेतली आपण तर गुळ प्रक्रिया चांगली करायची होते.
0: बरोबर,
1: आणि मार्केटिंग करायचं झालं तर गुळ तयार करायचं झालं तर ह्या तीन जाती महत्वाच्या आहेत.
0: बरोबर, म्हणजे जर चांगल्या वाणांची निवड केली तर आपल्याला उत्पादन हे चांगलं मिळणार आहे. आता ज्या वेळेला आपण त्याचा गुणवत्तेचा विचार करतो त्यावेळेला त्याचं रोग किडींच्या पासून पण त्याचं संरक्षण करणं महत्वाचं आहे.
1: आम्ही त्याच्यासाठी सुरुवातीपासून बीज प्रक्रिया करून ऊस लागण करतो म्हणजे किडीपासून संरक्षण राहावं.
0: बरोबर,
1: ती
0: कशाची करता बीज
1: प्रक्रिया? आजोबॅक्टर PSB बीज प्रक्रिया करून नंतर रासायनिक बीज प्रक्रिया करतो. असं म्हणजे सुरुवातीला रासायनिक नंतर जैविक बीज प्रक्रिया ह्या करून मग ऊस लागण करतो आम्ही. आणि जर दोन पिकं झाली की तिसरं पीक हे करायचं आणि परत लागण चालू करायची. जास्तीत जास्त दिवसाची दोनच पिकं घेतात
0: म्हणजे दोन वर्ष
1: आणि तिसऱ्या वर्षी हा असं बिगर मशागत ठेवायचं. आपलं काय पीक घ्यायचं घ्यायचं परत ते लागण त्यात करायचं सरीत.
0: बर, मग त्याचा फायदा पुढच्या पिकासाठी कसा होतो?
1: त्या पुढच्या पिकाचं तिसऱ्या वर्षी घेतलं ते चालतं पण आपलं उत्पन्न घटतं ना परत पुढं तिसऱ्या वर्षी. म्हणून दोन वर्ष हे करून त्यात आपण तिसऱ्या वर्षी गहू घेणे असलं आंतरपीक घेऊ शकतो.
0: कुठले कुठले घेता पिकं मग त्यावेळेला?
1: त्यामुळे आम्ही गहू घेतो, मका घेतो, परत कडधान्य काय त्यात सगळे येऊ शकतात.
0: बर,
1: जेवढे कमी दिवसात निघतील पिकं ती काढायची. आणि बेमुख पावसाळी पिक आम्ही त्या ऊसात पण येऊ शकतो.
0: बर,
1: पण माणसांचा गैरसमज आहे त्या शेंगात म्हणजे निघत नाही ते उपटून. तर एक नंबर शेंगा येते त्यात.
0: बर, तुम्ही घेतलंय?
1: आम्ही पण घेऊन बघू, सगळी पिकं घेऊन आलोय. फक्त त्यात म्हणते जसं कुजण्याची क्रिया वाढेल तसं भुसभुस पण वाढतो. शेंगा तर एक नंबर लागतात आणि शेंगाला माती पण येत नाही.
0: मग आता ह्या आंतरपिकं करायची म्हटलं तर त्यातल्या दोन पिकातलं अंतर पण महत्वाचं आहे. ते कशा पद्धतीने ठेवलेत म्हणजे मग आंतरपिकं?
1: ऊस आमची सरी 4 फुट असते, ते दोन्ही पिक दोन्ही बगले करतो आणि त्यात आपला ऊस लावायचा. आपलं जे अंतर आहे त्या माध्यमातून एक कुठल्याच पिकाला त्रास होणार नाही ह्याची प्रक्रिया करायची.
0: बरोबर,
1: आंतरपिकं करायचीच. आंतरपिकं केल्याशिवाय ऊसाचं उत्पन्न पण वाढत नाही.
0: बरोबर, आणि ते ऊस वाढीला लागण्याच्या आधी
1: घ्यायची.
0: म्हणून ते
1: कमी दिवसाची पिकं घ्यायची आणि ऊसाला अपायकारक होणार नाही अशी पिकं घ्यायची. म्हणजे कमी वेळात निघणारी असली पिकं घ्यायची आणि त्यातनं खर्च आपला कमी होतो. म्हणजे खर्च पण इकडे निघतो ना.
0: बरोबर,
1: आणि आपली शेती कमी असली तर आंतरपिकं घेतलीच पाहिजेत. कारण कारखान्यात जर दिलं तर आपण ऊस सगळं घालवायचं म्हणलं आपण तर आपल्याला काहीच मिळत नाही आंतरपिकं नसली की. नुसतं मी 50 टन ऊस घालवला पण खर्च किती घातला हे विचारायला गेला एखाद्याला तर ते सांगत नाहीत.
0: कारण तो जास्तच असतो,
1: खर्च जास्त असतो.
0: हा खर्च कमी करण्यासाठी आंतरपिकं
1: महत्वाचीच आहेत. आणि पैसा हा आपल्या वाचवायचा किती ते आपण ठरवलं पाहिजे.
0: बरोबर,
1: तेव्हा आंतरपिकं केलीच पाहिजेत.
0: एक वाढीव उत्पन्नाचा स्त्रोत आपल्याला मिळतो आणि त्याचा उत्पादन खर्च कमी होण्यासाठी म्हणून आपल्याला त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने
1: होतो. आणि महत्वाचं म्हणजे आंतरपिकं नाही केली तर आपण तणनाशक मारतो. उसाव पण अपायकारक आहे ना तणनाशक मारणे, ते पण प्रक्रिया आहे ना त्यात.
0: पण जर आंतरपिकं केलं तर ते तणनाशक वगैरे
1: कमी
0: प्रमाणात मारायला लागतो. बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे आपलं जे कीड रोगांचं वगैरे सुद्धा त्याच्यावर सुद्धा आपल्याला नियंत्रण मिळवतो.
1: आणि ऊसासाठी आम्ही जास्त करून जैविक म्हणजे कीटकनाशक वापरतो सुरुवातीच्या काळात. जर कंट्रोल होत नसलं निसर्गाच्या ह्यानं तर ते हेवी वापरायला लागते एखाद्या वेळी. पण शक्यतो करून हेवी वापरायला लागतच नाही. निसर्ग

0: खूप मेंटेन आणते त्याचने.
1: बर,
0: लोकरी मावायला जर मित्र कीड लावली तिथे तर ते लोकरी माव घालू जाऊ शकतो.
1: बरोबर, म्हणजे थोडक्यात जैविक नियंत्रण,
0: जैविक नियंत्रण महत्वाचं आहे. आणि खोड कीड लागली त्यासाठी ट्रायकोकार्डमोन आहेत,
1: बर,
0: ती जर लावली तर खोड कीड पूर्ण निघून जाते. केव्हीके माध्यमातून शिकू शकतो आपण.
1: बरोबर
0: आहे. कृषी दुकानदाराकडे गेलो की कृषी दुकानदार सांगतो ही औषध देऊन मारा, खर्च वाढला इकडं.
1: बरोबर,
0: आपण मारायचं परत मेल नाही म्हणून परत दुसरं जाऊन मारायचं, त्यात आपला वेळ पुढे जातो. आणि ट्रायकोकार्ड लावली की बघाय पण लागत नाही, आपोआप कीड नियंत्रण असते.
1: ते साधारण कशा पद्धतीने लावलं जातं? एकरी
0: एकरी दोन हे असतात, म्हणजे कार्डचे टॅप असतात, त्या उसाला टापलर म्हणून पिना मारायचं नुसत्या. असं ते अंडी असते ती मित्र ती अंडी कीड तयार होऊन त्या किडीला खाते, जीव जीवाला खातो तशा प्रकारे. ट्रायकोकार्डचं मूल्य पण कमी
1: आहे
0: कृषी माध्यमातून, मूल्य आता पूर्ण कमी झालंय.
1: बर, आता हे तुम्ही म्हटला की गुळ प्रक्रिया तुम्ही गेल्या 10 वर्षापासून करताय, मग अधिकाधिक चांगल्या गुणवत्तेचा गुळ तयार करायचा आहे. आता सेंद्रिय तर तुम्ही बऱ्यापैकी करताय, तर ती गुणवत्ता वाढण्यासाठी ज्यावेळेला प्रक्रिया करता त्यावेळेला कशा पद्धतीने केलं जातं?
0: आम्ही भेंडीचा वापर करतो, म्हणजे रासायनिक पदार्थ घालत नाही जास्त,
1: आपले गुळ तयार कर
0: गुळ करण्यासाठी, त्यासाठी भेंडीचा वापर करतो. कारण का तर भेंडीचा वापर केला की रासायनिक पदार्थ म्हणजे घालायचं, म्हणजे मसाला ही काय घालायची काय गरज नसते ना. सेंद्रिय करून त्यासाठी आणखी जायफळ वेलची घालतो, जेणेकरून आपल्या गुळाची प्राईस वाढावी. आणि शेतकऱ्या आपल्या सर्वसामान्य माणसांनी जायफळ वेलची त्यात मिळावी, त्यामुळं आमचं गुळाचं 10 रुपये त्यात खर्च वाढला तरी गुळाचे उत्पन्न वाढताना मार्केटिंग वाढू शकतं.
1: बरोबर, आता मार्केटिंग तर खूप महत्वाचं आहे, कारण शेतकरी चांगल्या प्रतीचा माल पिकवतो पण त्याचं मार्केटिंग करणं खूप महत्वाचं आहे.
0: मार्केटिंग सगळ्यात महत्वाचं आहे.
1: तेच ना, आता तुमचं आता गुळ प्रक्रिया साधारण किती उत्पन्न होतं तुमचं?
0: माझं सुरुवातीला 400 किलो होतं, आता 1.5 टनाकडे उत्पन्न माझं गेले.
1: बर, 10 वर्षांमध्ये
0: 10 वर्ष हळूहळू वाढत गेले. आता माझी मागणी 3 टनाची.
1: बर,
0: क्षेत्र माझं 2 एकर क्षेत्र आहे, त्यातलं थोडं क्षेत्र मी ठेवतो, नाही तर कारखान्याला ऊस घालू होतो. आम्ही मजूर मिळत नसल्यामुळे स्वतः तोडायचा ऊस, सगळं स्वतः करणे, सगळं याप होऊ शकत नाही ना.
1: खरं
0: सगळ्या 2 एकरातला ऊस गुराळ होऊ शकतं, सेंद्रिय गुळ काढू शकतो, पण पुढे मार्केटिंग होऊ झालं पाहिजे.
1: बरोबर आहे, आणि मार्केटिंग खूप महत्वाचं,
0: मार्केटिंग महत्वाचं आहे. उत्पन्न आम्ही करू शकतो, म्हणजे गुळ बी सगळं प्रक्रिया करून सगळं काढू शकतो. मार्केटिंगमध्ये आपण जो व्यापाराला विकायला गेलं तर तो पाडून गुळ मागतो आपला.
1: बरोबर,
0: आणि आपल्या गुळावरती 100 रुपयेच्या वर विक्री करतात मसाला गुळाची.
1: मग आता तुमचं तर इतक्या पद्धतीनं टनामध्ये तुमचं उत्पन्न निघते, मग ही मार्केटिंगची जी व्यवस्था आहे किंवा विक्री व्यवस्था कशा पद्धतीने बसवली? म्हणजे त्याच्यामध्ये काही सुरुवातीला अडचणी आल्या का विक्री?
0: अडचणी आल्या, सुरुवातीला आमचा गुळ कमी पैशात गेला,
1: सेंद्रिय
0: असून कमी पैशात गेला, असं नसतो तसं नसतो माणसं म्हणली तर त्यांचा ऊस सेंद्रिय आहे का? हा, ऊस सेंद्रिय नाही हे आम्ही कबूल करतो. आमचं जरी शेत सेंद्रिय असलं तर शेजारच्यातलं जर पाणी आमच्या शेतात आलं तर ते सेंद्रिय होऊ शकत नाही ना.
1: 100% होऊ शकत,
0: 100% होऊ शकत नाही. फक्त गुळ सेंद्रिय करू शकतो आम्ही, म्हणजे जे मसाला हायर वापरतात ना, केमिकलचा वापर कमी करून आपला सेंद्रिय गुळ कसा तयार होईल ह्याचा प्रक्रिया करतो. त्यात आणि सेंद्रिय गुळ झाल्यामुळे लोह कॅल्शियम हे भेटू शकतं आपल्याला.
1: बरोबर, आणि त्याच्यासाठी विक्री व्यवस्था स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. मग ही विक्री व्यवस्था कशा पद्धतीने बसवली?
0: ही विक्री व्यवस्था आम्ही काय केलं, सुरुवातीला ओळखीच्या लोकांना दिला, काही लोकांनी असा खाया दिला, हे केलं, पुढे वाढवत गेलो, त्यामुळं त्यांच्या उपायाप्रमाणे गुळ दिला त्यांनी, त्यामुळे विक्री वाढली. ज्यांनी 5 किलो गुळ घ्यायची आता ती 50 किलो गुळ घेतात.
1: बरोबर,
0: त्यांनीच आम्हाला सांगायची तर तुम्ही सगळ्यांच्यापेक्षा दर कमी घेताय, ह्यावेळी तुम्ही 10 रुपये वाढवा. आम्ही न वाढवतो तीच ग्राहकच दर वाढवा लागली.
1: आणि अशा पद्धतीने म्हणजे तुमचे ग्राहक पण फिक्स झाले?
0: ग्राहक पण फिक्स झाले. मग आता असे हळूहळू करत आमचा गुळ गोव्याकडे मुंबईला त्यांची मागणी वाढायला लागली. बाबा पुढच्या वर्षी तुम्ही गुळ करणार तर मला 100 किलो होता तुम्हाला 200 किलो द्या. आणि विक्री घरनच येऊन घेऊन जायला लागली आमच्या गुळ.
1: बर, म्हणजे थेट विक्री होती,
0: थेट विक्री होती, म्हणजे आपण आपले ग्राहक वाढवले पाहिजेत.
1: होय, बरोबर आहे.
0: ते दुकानदाराला दिलं आपण गुळ तर तो ग्राहक आपले पीस करणार, ते डबल पैसे काढणार आहे.

0: त्याच्यापेक्षा दुकानदारापेक्षा आपण सर 80 जर विकला तर आपल्याच माणसाचा फायदा होणार आहे.
1: आणि आपलाही थेट ग्राहक ते शेतकरी अशी विक्री झाली तर दोघांचाही फायदा होऊ शकतो.
0: आणि शेतकऱ्याला शेती सोडून ग्राहकापासून जायचं म्हटलं की वेळ पण नसतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे असंच ग्राहक हळूहळू गाठत गाठत गाठत उत्पन्न वाढवलं पाहिजे आपलं.
1: आणि तुम्ही पण तशा पद्धतीनं गुणवत्ता कायम ठेवून तुम्ही अशा पद्धतीनं
0: आणि आपल्या क्वालिटी बदल करायचा नाही. क्वालिटी चांगली झाली पाहिजे.
1: बरोबर.
0: महत्वाचा विश्वास आपला जपून ठेवला पाहिजे. त्यासाठी क्वालिटी चांगली राहिली की ग्राहक चांगला टिकून राहणार आपला.

0: तो बोजा नको त्याचा. मग ते ट्रान्सपोर्टिंगसाठी बाबा आपला 80 रुपये विक्री असली तर ट्रान्सपोर्टिंगचे पैसे ते 2-3 रुपये किलो मागे वाढवतात. बरं, ट्रान्सपोर्ट टाकला की ते पैसे
1: वाढवतात.
0: अशा पद्धतीनं आमचा गुळ बाहेर चालू झाला. आता फक्त बाहेरच्या देशात नाही चालू करायचं, पण त्यासाठी
1: ब्रँडिंग
0: पाहिजे आपलं.
1: ब्रँडिंग लेबलिंग हे पण खूप महत्वाचं आहे तेवढ्यासाठी. आता ज्या वेळेला शेतकऱ्यांचा ऊस असतो त्यावेळेला असं असतं की एक वर्षभर ऊस करायचा, वर्षाच्या काठी पैसे घ्यायचे. पण त्याच्यापेक्षा गुळ प्रक्रिया उद्योग जर सुरू केला तर कशा पद्धतीनं फायदेशीर होऊ शकतो शेतकऱ्यांना?
0: गुळ प्रक्रिया जर उद्योग आपण चालू केला, म्हणजे आपण थोड्या प्रमाणात चालू केला, हळूहळू विक्री चालू केली, दुकानात आपण गेलो तर 50 रुपये ते 60 रुपये गुळ भेटतो आपल्याला. त्या जरी मसाला घातला नाही घातला तरी 60 रुपये जरी गुळ आपण विकला तरी पण आपल्याला टनेज कारखान्याच्या हिशोबापेक्षा 2000 रुपये टनामागे जास्त वाढतात.
1: फक्त तेवढे मूल्यवर्धन करणं महत्वाचं,
0: मूल्यवर्धन करणं महत्वाचं आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होईल सांगू शकत नाही.
1: बरोबर आहे,
0: कारण काय काय भागामध्ये गुळाश ग्रह पण नाहीत, आसपासच्या गावात पण नसतात काय काय. त्यामुळं जिथं नेता येईल तेवढं आपल्या म्हणजे कुसाचं प्रत वाढली पाहिजे. कारखानदार संघ मांडून मला एवढं ट्रेनच्या दर द्या तेवढं द्या ही म्हणण्यापेक्षा आपलाच आपण गुळ
1: बरोबर
0: बाहेर विक्री केला म्हणजे गुळाळ करून काय करून तो वाढू शकतो. आता रसवंती ग्रहाला एका गुळामाग एक ऊस गाळला तर 100 रुपये करतात.
1: बरोबर,
0: तोच आपण ऊस कारखान्यात दिला तर 3 रुपये मिळत नाहीत. मग 100 रुपये मिळवायचे का 3 रुपये मिळवायचे हे ठरवलं पाहिजे.
1: त्यांना ठरवलं पाहिजे म्हणजे थोडक्यात आपण जे माल चांगल्या गुणवत्तेचा पिकवतो त्याची एकतर विक्री चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे.
0: मार्केटिंग विक्री सगळी व्यवस्थित महत्वाची,
1: आणि ती विक्री चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी त्याच्यात मूल्यवर्धन होणं महत्वाचं आहे की त्याच्यापासून गुराळ म्हणा किंवा रसवंतीगृह म्हणा किंवा अशा पद्धतीनं सेंद्रिय गुळ प्रक्रिया अशा पद्धतीनं जर पूरक व्यवसाय आपण त्याच्या जोडीनं केले तर आपल्याला नक्कीच 4 पैसे आणखीन मिळू शकतात आणि आपली शेती जी आहे ती फायदेशीर ठरू शकते.
0: शेतकरी शेती फायद्याच आहे आपली, फक्त मूल्य करत नाही शेतकरी आपण.
1: बरोबर,
0: म्हणजे आपल्याला काय लागणार आहे ही बघत नाही. म्हणजे आपल्या बाबा 2 एकर शेती, माझी शेती 2 एकर आहे, त्यातला 1 एकर ऊस करायचा, 1 एकर मध्ये म्हणजे ऊस जे आपण बिगर मशागत करायचे आहे त्यात गहू करायचा, ज्वारी करायची, आपल्याला लागणारी वस्तू आपणच केली पाहिजे.
1: बरोबर,
0: म्हणजे कारखान्याकडे पैसे जेव्हा येतील तेव्हा आपण धान्य विकत घेऊ असं करण्यापेक्षा आपल्या शेतीतच आपण कमवाय पाहिजे.
1: बरोबर,
0: नाहीतर ज्यावेळी मार्केटिंग मध्ये आपण धान्य विकत घ्यायला गेलो तर आपलं धान्य विकाय गेलो तर आता सरासरी आम्ही गहू विकाय गेलो तर 2500 ते 3000 रुपये घेतात.
1: बरोबर,
0: आणि त्यांच्याकडून गहू घ्यायला गेलो तर 4000 रुपये घेतात. मग आपल्या गव्हावर 1000 रुपये कमी होतात.
1: बरोबर,
0: ती काय पाणी पाजाय नसतात, ती कायच करत नाही.
1: कष्ट शेतकऱ्यालाच करायला,
0: शेतकऱ्यालाच कष्ट करा लागतं. हमाली पण शेतकऱ्यांनीच करायची, त्यांच्या दुकान नेऊन उतरायचं सगळं करायचं आणि पैसे कमी मिळवायचे. त्यामुळे आपल्या शेतीत जो माल पिकवायचा आहे तो कुठला पिकलो पाहिजे ना आपल्याला काय पैसे मिळतील ती पद्धतीने माल पिकलो पाहिजे.
1: बरोबर,
0: म्हणजे गुळ उद्योग म्हणा म्हणजे कडधान्य काय ही सगळी गरजेचीच आहे आपल्या इथे वस्तू.
1: खरंच आहे,
0: आणि ती कळतच नाहीत. आणि ऊस शेत आहे का नाही सगळ्यात आळशी माणसाचं पीक आहे.
1: खरंय,
0: म्हणजे ऊस लावलाय का की 3 वर्ष 4 वर्ष बघायचं
1: बघायचं नाही काही,
0: त्यात नुसतं पाणी पाजायचं, खत लागवड टाकायचं हे करायचं, पण लागवडीचा पण खर्च वाढायला लागला आता.
1: बरोबर,
0: मग शेजाऱ्यानं 10 पोती टाकली गोण्या म्हणून मी 20 टाकायच्या, त्याच्या मी 5 टाकून माझं उत्पन्न त्याविषयी वाढलं कसं हे बघितलं पाहिजे.
1: बरोबर आहे, म्हणजे त्याच्यामागचा थोडा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून जर तुम्ही शेती केली तर ती तुम्हाला व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर होऊ शकेल, तुम्हाला 4 पैसे चांगल्या पद्धतीत मिळू शकतील. आणि जरी थोडं क्षेत्र असलं तरी सुद्धा आपणही आपण चांगल्या पद्धतीचं चांगल्या गुणवत्तेचं मिळवू शकतो आणि त्याच्या योग्य आपलं आर्थिक आपल्याला परतावा पण त्याचा चांगला मिळू शकतो.
0: मी नोकरी सोडली कारण शेती जर व्यवस्थित केली तर नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात.
1: हो अगदी,
0: आणि शेतकरीच एवढा फक्त माणूस चांगला आहे त्याला कुणाचं बंधन नाही. तसं बंधन आहे, वेळेत किरणं भागच आहे.
1: बरोबर,
0: पण आज जर तो निवांत असला तरी जाऊ शकतो कुठं पण.
1: शेतकरी म्हणजे स्वतः मालक आहे,
0: स्वतः मालक आहे. आणि शेतकरी सारखा दिलदार माणूस नाही, नोकरदार कुलूप लावून घर सोडून येतात. शेतकरी हाय असं धान्य ठेवतो शेतात, त्याचं कोण पण चोरून येत नाही. ह्या म्हणून सांगतो तुम्ही येत नाहीत सगळ्यांची शेती असेल हे मला माहित नाही, पण जेणेकरून शेतीत किती चांगले मिळते हे बघितलं पाहिजे.
1: बरोबर, आणि ज्यांची शेती आहे त्यांनी शेती करून आपला आर्थिक उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो वाढला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीचे आता तंत्र

0: तंत्रज्ञान आले त्याचा वापर केला पाहिजे. आता जसं तुम्ही म्हणला की बिगर शेतीचं तंत्रज्ञान आहे किंवा उत्पादन खर्च जो आहे तो कमी करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यासाठी कृषी विभाग आपला तयार आहे आणि त्याच्यातनं काही काही योजना पण आहेत किंवा त्याच्यामध्ये प्रशिक्षण आयोजित केली जातात, त्याचा पण लाभ शेतकऱ्यांनी घेतला तर चांगल्या पद्धतीनं शेती होऊ शकते की जशी तुमची झाली. शेतकरी बंधूने तुमच्या लक्षात आलंच असेल की म्हणजे शेतमाल आपण पिकवतो पण त्याचं जर मूल्यवर्धन केलं तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती ही आपल्याला फायदेशीर होऊ शकते. यादव सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकऱ्यांना या तुमच्या ऊस लागवडी संदर्भात किंवा गुळ प्रक्रिया उद्योगासंदर्भात जी माहिती दिली त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार, धन्यवाद,
1: नमस्कार.
2: मंडळी, कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत मुक्काम पोस्ट विहे तालुका पाटण जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी अजित यादव यांची गुळ प्रक्रिया उद्योग याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

0: आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आइए सुने कार्यक्रम हवा महल.

आज का कार्यक्रम केंद्रित है अभिनेता अमरीश पुरी पर।

आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम ठीक 11 वाजता ऐकू शकाल. दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करू.

0: that offers hope and a second chance at life to patients awaiting transplantation. In shooting, India added 4 more medals at the ISSF Junior World Championship, including a gold medal by teenager Pritam Kendre at Zue in Germany to strengthen its position at the top of the medals tally. India's overall medal tally has now risen to 12, comprising 5 gold, 1 silver and 6 bronze medals. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते आपण ऐकत होता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. या बरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.